त्या शरीराला वेदना एकमेकांना कळत नाही। हात पाय असे नाना अवयव असले तरी एका अवयवाची वेदना दुसऱ्याला कळत नाही, मग दुसऱ्यांची वेदना कशी जाणणार? त्यामुळे दुसऱ्याची वेदना लक्षात येत नाही। एकाच पाण्यामुळे सगळे वनस्पती उगवतात, मात्र अग्र उगवतात तेव्हा त्याच्यातील भेद समजून येतो। खुडल्यावरती सुकून जातात, नाही तर ते चवटवीत असतात, त्याप्रमाणे भेद निर्माण होतो, एकाचा दुसऱ्याला कळत नाही। जाणीव रूपाने मात्र आत्म्याला भेद नाही, आत्मतत्वामध्ये भेद दिसतो, तो देह प्रकृतीमुळे भासतो। प्रत्येकाच्या ठाई दिसणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे आहे हे बहुतेकांना माहिती आहे। हे पाहून ऐकून सुद्धा लोक जाणतात, तरी शहाणे लोक अंतर्मनाची परीक्षा घेतात, धूर्त लोक मात्र गुप्तपणे ते सगळं जाणतात। जो अनेकांचं पालन करतो तो अनेकांचं अंतःकरण समजावून घेतो, दूरस्थपणाने सगळं काही माहिती करून घेतो, आधी जसं मनोगत जाणून घेतो मग विश्वास निर्माण करतो, अशा तऱ्हेनं प्राणी मात्र वर्तन करतात। स्मरणानंतर विस्मरण होतं याचे अनेक उदाहरणं आहेत। आपण ठेवलेलं आपण विसरतो, आपल्यालाच आपलं आठवत नाही, काय बोललं हे आठवत नाही, मनामध्ये अनंत कल्पना उठतात, त्या कशा ठाऊक होणार? असं हे चंचल चक्र, काही नीट काही वक्र। एखादा रंक असला किंवा इंद्रदेव जरी असला तरी स्मरण केल्यानंतर विस्मरण होतं। स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव। स्मरण विस्मरण असलेला असतो तो मानव, असंच वर्णन करतात। म्हणून मानवी संपत्ती ही दैवी आणि दानवी असे दोन प्रकारची असते। विवेकाद्वारे विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, डोळ्यांनी दर्पणात डोळा पाहावा, स्थूलांनी स्थूल खाजवावं, सूक्ष्माने सूक्ष्म समजावं, अंतर्यामी विचाराद्वारे विचार करावा, मनाद्वारे मन जाणावं, मन जाणून परलोक जाणावा, अंतरात्माच सर्वत्र आहे या स्मरणाचं विस्मरण होऊन मी तू इत्यादी भेद निर्माण होतो। हा भेद एकदेशी सापेक्ष असल्याने तो खरा नव्हे। पुढचं शिकतो, मागचं विसरतो, पुढे उजेड, मागे अंधार, पुढचं आठवतं, मागचं आठवत नाही, अशा प्रकारे स्मरण ही तुर्यावस्था आहे। सुषुप्ती म्हणजे विस्मरण आहे आणि शरीरामध्ये दोन्ही गोष्टी असतात, असं समर्थ सांगत आहेत। इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध्व निरूपण नाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 15 समास 8 सूक्ष्म जीव निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। अणुरेणू म्हणजे आपण ज्याला म्हणतो त्याचे रेणूपेक्षाही सूक्ष्म असे किडे असतात, त्यांचं आयुष्य अगदी थोडं असतं, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये युक्ती आणि बुद्धी देखील तितकीच असते। असं नाना जीव असतात, ते पाहिल्यावर सुद्धा दिसत नाहीत। अंतःकरण पंचकाची स्थिती तिथेही असते, त्यांच्या पुरतं त्यांचं ज्ञान असतं, विषय इंद्रिय समान असतात, त्यांची सूक्ष्म शरीर त्यांचा कोण अभ्यास करतो? त्यामध्ये मुंगी ही महाथोर असते। या सूक्ष्म जीवांमध्ये मुंगी हत्तीसारखी म्हणावी लागेल, त्यामुळे मुंगीला मुताचा पूर आला असं बोलतात। मुंगीसारखी लहान थोर शरीर उदंड असतात, सगळ्यांमध्ये जीवरूपी ईश्वर वास्तव्य करतो। अशा किड्यांचा समुदाय त्याचा उदंड विस्तार गाठलेला असतो। जो विचारी माणूस असतो तोच त्याचा अभ्यास करतो। नाना नक्षत्र नाना किडे त्याला पर्वता एवढे वाटतात आणि आयुष्य त्याच्यामुळे उदंड वाटतं। पक्षा इतकं लहान नाही आणि पक्षाप्रमाणे मोठं नाही। सर्प आणि मासे या प्रकारचे जीव तुम्हाला दिसतात असं वर्णन समर्थ करीत आहेत। हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भाग।

नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.

0: वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे. शास्त्रामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की कृतयुगामध्ये ध्यानानं, त्रेतायुगामध्ये हवनानं आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनानं भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणं शक्य नसल्यानं भगवंताचं केवळ नाम घेतलं असता मनुष्याला त्याचं दर्शन घडतं. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचं दर्शन होतं. मला आपण महत्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वानं जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधनं सुटत चालली आहेत म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असं सांगितलं. वेद भगवंताचं वर्णन करतात, नाम देखील भगवंताचंच अस्तित्व प्रकट करतं. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरि ओम असतं, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि तसं नाम हे अनादि, जसा वेद हा अपौरुषेय तसं नाम हे अपौरुषेय, जसा वेद हा अनंत तसं नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवानं नाम घेतलं म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधनं आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदि नारायणानं वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम आहे. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावं. किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती आहे. ती करत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपलं लक्ष शब्दांकडे नसावं, त्या शब्दांच्या अर्थाकडे असावं. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावं. आपण नेमकं तेवढंच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. भगवंताला लबाडी खपत नाही. आपलं मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो. इतक्या तन्मयतेनं नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण ते तात्पुरतं असतं. नामानं थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचं साधेल, कारण नामानं मुळापासून सुधारणा होते. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: ज्योती चौधरीचा नमस्कार. कविता मनातली या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. कविता म्हणजे आपल्या मनातील भावभावनांचा हिंदुळा असतो. काही कविता मोजक्या शब्दात सामाजिक उणीवा दृष्टीपथास आणून देतात, तर काही कविता आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात. मराठी भाषेचा अभिमान हा बाळगायलाच हवा. माझी बोली असे मराठी, माझी बोली असे मराठी, जिने सोसले प्रहार पाठी, जिने शिकविला स्वाभिमानही, पचवून हलाहल अमृत उठी. तर वळूया आजच्या काव्य मैफिलीकडे. आजची कवी आहेत नरेंद्र माहुरतळे. नरेंद्र माहुरतळे हे प्रसिद्ध कथाकार कवी असून महाराष्ट्र शासनाचे अनेक महत्वपूर्ण पुरस्कार यांना प्राप्त झाले आहेत. यांची मातीचे पाय ही कविता आपण ऐकूया.
1: नरेंद्र माहुरतळे, मातीचे पाय. असा पडावा पाऊस पाणी मातीत भिनावे, असा पडावा पाऊस पाणी मातीत भिनावे, विसरून भेदा भेद चिखलात घर व्हावे. असे तापावे उन्हाने, असे तापावे उन्हाने, दुःख जळवून या जावे, असे तापावे उन्हाने, दुःख जळवून या जावे, श्रमणाऱ्या हातालाही स्वेद सोनेरी चढावे. असे पडावे थंडीने, असे पडावे थंडीने, वाकळीच्या गावी जावे, दिन अनाथांच्या देही गोड पांघरू न व्हावे. असे घुमावे वाऱ्याने, असे घुमावे वाऱ्याने, सारा कचरा उडावा, स्वच्छतेच्या जागराने ध्यास आरोग्याचा घ्यावा, आणि अशी कडाडावी वीज, अशी कडाडावी वीज, स्नायू स्नायू फडकावे, आणि झेप आस म्हणता मध्ये पाय मातीत असावे, पाय मातीत असावे.
0: माणसांनी भरारी घ्यावी, पण त्याचे पाय मात्र मातीतच राहायला हवे, आणि यासाठी शिकायला हवं निसर्गाकडून. कारण निसर्गानं कितीही चोखपणे काम बजावलं तरी तो मनाने मात्र उडत नसतो. आता वळूया पुढच्या कवितेकडे. आपल्या इथे आलेले कवी आहेत विशाल देवतळे. नागपूर येथील वात्सल्य मराठीचे या साहित्य समूहाचे हे प्रमुख असून मराठी भाषा संवर्धनाची चळवळ यांनी उभी केली. ते कादंबरीकार आहेत. शब्दांचे माळकरी ही विशाल देवतळे यांची गाजलेली कविता आपण ऐकूया.
2: नमस्कार मराठी रसिकांनो, मी वात्सल्य सूत विशाल देवतळे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे शब्दांचे माळकरी. होय घेऊन आलो आम्ही या काळजाच्या झोळीत, होय घेऊन आलो आम्ही या काळजाच्या झोळीत, आईची थोरवी अन बापाची ललकारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी. उरात शिवरायांचे सामर्थ्य, उरात शिवरायांचे सामर्थ्य, अन संतांची पुण्याई, लेखनी तुकोबाची गाता अन हळणारी जनाई, जे देतील नव्याने काळजाला उभारी, जे देतील नव्याने काळजाला उभारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी. आज बघतोय जग कड्या कपारी, आज बघतोय जग कड्या कपारी, संपत चाललेली माणुसकी, विचारातून संस्कारातून जीर्ण झालेली आपुलकी, त्या हृदयी माणुसकी पेरणारी, त्या हृदयी माणुसकी पेरणारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी. खूप झाले हो आता, खूप झाले हो आता आपले हदबल होऊन जगणे, याच डोळी याच देही कुणा आपल्यांचेच तुटणे, उचलूनी विडा माणसे घडवणारी, उचलूनी विडा माणसे घडवणारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी. हा करेल तो करेल अशी वाट पाहू नका, हा करेल तो करेल अशी वाट पाहू नका, विचारांना लेखणीतून रुजवण्यास अजिबात मागे राहू नका. जाता जाता साऱ्यात जगणे पेरणारी, जाता जाता साऱ्यात जगणे पेरणारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी. होय घेऊन आलो आम्ही या काळजाच्या झोळीत, आईची थोरवी अन बापाची ललकारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी, शब्दांचे माळकरी. धन्यवाद.
0: उचलूनी विडा माणस घडवणारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी. अतिशय आशयघन आणि सामाजिक बांधिलकीशी घट्ट नाळ जुळणारी ही शब्दरचना. हे एकदाच मला आठवल्या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील काही ओळी. आम्हा घरी घाना शब्दांची चरटणे शब्दांची चवस्त्र यत्न करू शब्दची अमुचा जीवीचे जीवन शब्द वाटे धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू। आपल्या इथे आलेले नाशिकचे कवी आहेत कपिल दिलीप रेगे। खरं तर औषध निर्माण शास्त्रात त्यांनी डिग्री घेतली व्यवसाय आता सुरू केलाय। त्यांचं कवी म्हणून मात्र वेळ मिळेल तसं आयुष्याचा हिशोब मांडत असतं शब्दा शब्दातून। तर ऐकूया हिशोब ही कपिल दिलीप रेगे यांची कविता।
3: नमस्कार, मी कवी कपिल दिलीप रेगे नाशिक। हिशोब द्यावा लागतो प्रत्येकाला घ्यावा लागतो प्रत्येकाचा मांडावा लागतो प्रत्येकाला सांगावा लागतो प्रत्येकाचा हिशोब हिशोब हिशोब द्यावा लागतो क्षणाक्षणांचा घ्यावा लागतो कणाकणांचा मांडावा लागतो मनामनाला सांगावा लागतो धनदौलतीचा हिशोब हिशोब हिशोब द्यावा लागतो पालन पोषणाचा घ्यावा लागतो कर्म कर्तव्याचा मांडावा लागतो जगण्यातला सांगावा लागतो मरण्याआधीच हिशोब हिशोब हिशोब नाही सुटका यातून कोणाला नाही सूट मिळते कोणाला नाही अट कुठली कोणाला प्रामाणिकपणे फक्त सांगा स्वतःला तुमचा आणि फक्त तुमचाच हिशोब हिशोब हिशोब सुटतील प्रश्न मिळतील उत्तरे सुखदुःखाची गोळा बेरीस मैत्री नाती मोजण्याचा एकच तराजू अन तराजू तोलणारे आपलेच समसमान कसे दोन्ही पारडे हिशोब हिशोब हिशोब। धन्यवाद।
0: हिशोब हा द्यायला हवा तसाच घ्यायलाही हवा। कुणीतरी म्हणून गेलं नाही करता आला हिशोब वाऱ्याच्या झोकांचा घेता आला नाहीच अंदाज सागराच्या लाटांचा पण करता आला का हिशोब मैत्रीच्या त्या अबोध भावनांचा। वळूया पुढच्या कवितेकडे। आता आपल्यासमोर कविता सादर करणार आहेत अर्चना मानकर पिसे। नागपूर विभागाच्या या वात्सल्य मराठीचे या साहित्य समूहाच्या संयोजिका आहेत। यांच्या कवितांमधून सृजनत्व झळकतं। 96-97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अर्चना पिसे यांनी कवितांचं सादरीकरण केलं। ऐकूया मराठी असे आमुची मायबोली हे त्यांच्या शब्दकाव्यातून।
4: नमस्कार रसिक मित्र मैत्रिणींनो, मी सवर्चना मानकर पिसे नागपूरहून आपल्यासाठी कविता सादर करते आहे। कवितेचं शीर्षक आहे मराठी असे अमुची माय बोली। डोक्यावर तुळस अंतरंगात भगवा डोली डोक्यावर तुळस अंतरंगात भगवा डोली मराठी असे अमुची माय बोली। अमृतातही पैजा जिंके अशी गोड भाषा अमृतातही पैजा जिंके अशी गोड भाषा शिवरायांचा इतिहास गिरवून फुलवी नवी आशा। सदोदीत राहतो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम गजर सदोदीत राहतो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम गजर कधीही कुणाची न लागो माझ्या माय माऊलीला नजर। तिच्या संस्कृतीचा ठेवा तिची महती आम्ही जाणतो तिच्या संस्कृतीचा ठेवा तिची महती आम्ही जाणतो म्हणूनच मराठीला आम्ही केवळ आमची आई मानतो केवळ आमची आई मानतो। धन्यवाद।
0: माय मराठीचा अभिमान शब्दा शब्दातून प्रगट होते। मराठीची महती अगाध आहे। आता बघा ना मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ असतात। जसं की शब्द आहे वेळ पण याचे भिन्न अर्थ मिळतात बरे का। वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ याला वेळ लागत नाही। आता बघितलं ना 5 भिन्न अर्थ निघालेत वेळेचे। तर वळूया पुढच्या कवितेकडे। यानंतर नागपूर येथील प्रकाश कांबळे यांची कविता आपण ऐकूया। वृत्तपत्र आणि मासिकात प्रकाश कांबळे यांच्या कविता कथा असतात। अनेक साहित्य संमेलनातून त्यांनी गजलांचं सादरीकरण केलंय। त्यांची स्वच्छ भारत ही कविता ऐकूया।
5: मी प्रकाश कांबळे नागपूर। माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वच्छ भारत. तू तसाच उभा राहायचा, तू तसाच उभा राहायचा गोधडी वजा फाटक्या तुटक्या कपड्यात. तू तसाच उभा राहायचा गोधडी वजा फाटक्या तुटक्या कपड्यात हातात झाडू अन मडकं घेऊन, हातात झाडू अन मडकं घेऊन पुस्तकाकडे पाठमोरा झालास, पुस्तकाकडे पाठमोरा झालास, पण चालतं बोलतं विद्यापीठ.

0: उचलणारा तू एकटाच, कचरा करणारे लाखो अन उचलणारा तू एकटाच, तू नाही फेकू दिलास कचरा चंद्रभागेच्या अंगावर, तू नाही फेकू दिलास कचरा चंद्रभागेच्या अंगावर, तुझ स्वच्छता अभियान अंतर्मनात फुललेलं होत, तुझ स्वच्छता अभियान अंतर्मनात फुललं होत। तू करायचा एकीकडे गावातली घाण स्वच्छ, तू करायचा एकीकडे गावातली घाण स्वच्छ, अन दुसरीकडे मनातली हल्ली हल्ली सुरू आहे आमचं, हल्ली सुरू आहे आमचं, मन मैला और तनको धोये। बाबा स्वच्छ भारतासाठी पुन्हा तुझा गोपाला गोपालाचा जागर मनामनात अंकुरेल, तेव्हा दिसेल माझा स्वच्छ भारत, तेव्हा दिसेल माझा स्वच्छ भारत अंतर्बाह्य अंतर्बाह्य।
1: गाडगे बाबा यांच्या स्वच्छतेच्या शिक्षणाच्या मूल्यांना स्मरून स्वच्छ भारत ही कविता समर्पित आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे समाज सुधारक गाडगे महाराज होते। खरे तर त्यांची कामं अनेक वर्षांच्या पुढच्या टप्प्यातील होती। ते म्हणतात, परोपकार करा तरच हा माणूस जन्मसार्थ आहे। कोणी स्वच्छतेसाठी लढा दिला तर कोणी मराठी भाषेसाठी लढा दिला, आता लढा मराठी अस्मितेसाठी। सादर करणार आहेत वात्सल्य सूत विशाल देवकर।
2: नमस्कार मराठी रसिकांनो, मी वात्सल्य सूत विशाल देवतळे। माझ्या कवितेचं शीर्षक आहे लेखणीचा लढा। होऊया सारे सज्ज मायबोली हाकेसाठी, देऊ लेखणीचा लढा मराठी अस्मितेसाठी। खूप झाल्या हो कविता डोंगर दऱ्या पर्वताच्या, खूप झाल्या हो कविता डोंगर दऱ्या पर्वताच्या, ओघ शब्दातला खरा शिंपडू मातृभाषेसाठी, देऊ लेखणीचा लढा मराठी अस्मितेसाठी। शुभेच्छा गुढीपाडवाच्या चैत्राच्या प्रारंभावर, शुभेच्छा गुढीपाडव्याच्या चैत्राच्या प्रारंभावर, मग वर्षभर का तडा मराठी अस्तित्वेसाठी, देऊ लेखणीचा लढा मराठी अस्मितेसाठी। उठा उचला लेखणी आपणच हिचे लेकर, उठा उचला लेखणी आपणच हिचे लेकर, उजळू खडा न खडा मराठी अभिजात्येसाठी, देऊ लेखणीचा लढा मराठी अस्मितेसाठी। जेव्हा रचनेतून जागा होईल एक तरी मराठी माणूस, जेव्हा रचनेतून जागा होईल एक तरी मराठी माणूस, तेव्हा सार्थ हा धडा मराठमोळ्या योद्ध्यासाठी, देऊ लेखणीचा लढा मराठी अस्मितेसाठी। चला उचलूया विडा मायबोली संवर्धनाचा, चला उचलूया विडा मायबोली संवर्धनाचा, सोडवू रेंगाळतिडा मराठी सृजनतेसाठी, देऊ लेखणीचा लढा मराठी अस्मितेसाठी। होऊया सारे सज्ज मायबोली हाकेसाठी, देऊ लेखणीचा लढा मराठी अस्मितेसाठी, मराठी अस्मितेसाठी। धन्यवाद।
1: ही मराठी किती रम्य मंजूळ वाणी असे प्राण गे जीवनी, जिने घेतला वारसा ज्ञान देवे मुखातुनी गिरवाण भाषेतुनी। भाकरीच्या चंद्रासाठी माणूस धावधाव धावतो, कुणाला तो चंद्र हाती गवसतो तर कुणाला लांबूनच त्याचा फक्त श्वासातून स्वाद घ्यावा लागतो। त्याचं नाव असतं भूक। आपल्यासमोर भूक ही कविता सादर करीत आहेत नरेंद्र माहुरकर।
3: नरेंद्र माहुरकर। भूक। माह्या अळानी पणाले शेना मातीचा चवास, माह्या हाती राहू द्या रे कष्ट भरलाच घास, माह्या हाती राहू द्या रे कष्ट भरलाच घास, घासा घासात घोळली माती घामे जली चव, घासा घासात घोळली माती घामे जली चव, चमचमीत शहराहून दूर राहो माह्य गाव, चमचमीत शहराहून दूर राहो माह्य गाव, माह्या गावात अंधार बारो मास पोस।

0: लेला लोडशेडिंगच्या नावानं उजेडच रुसलेला, लोडशेडिंगच्या नावानं उजेडच रुसलेला, नका नकाच रे हासू ठिगळल्या वसतीले, आसवांच्या घोटा संग गिटकतो भाकरीले, आसवांच्या घोटा संग गिटकतो भाकरीले, भाकरीच्याच वासानं जमा झाली रेगी धाड, भाकरीच्याच वासानं जमा झाली रेगी धाड, घास तोंडचा हिरला भूक झाली रे मुर्दाड, भूक झाली रे मुर्दाड।
1: या भाकरीचा चंद शोधण्यात जिंदगी उदार झाली, भागली भूक वेडे पण पापणी ही अश्रुत दडली, असंच म्हणावं लागेल। जगण्याच्या या स्पर्धेत रेस सुरू असताना आपल्याला अनेक मुखवट्यांचं जग दिसतं, ते नकली। ऐकूया ही मुखवट्यांची दुनिया कवी कपिल गोगे यांच्या शब्दातून।
2: नमस्कार, मी कवी कपिल दिलीप रेगे। मुखवटा लावून फिरतात कुणी सभ्यतेचा, कुणी सत्याचा, कुणी खोटारडेपणाचा, कुणी श्रीमंतीचा, कुणी गरिबीचा, कुणी प्रेमाचा, आणि कुणी मायेचा मुखवटा लावून फिरतात। कुणी दाखवण्यासाठी, कुणी भागवण्यासाठी, कुणी धर्मासाठी, कुणी देवासाठी, कुणी सत्तेसाठी, कुणी पैशासाठी, आणि कुणी फक्त फसवण्यासाठी मुखवटा लावून फिरतात। वेगवेगळे मुखवटे, वेगवेगळे चेहरे, वेगवेगळ्याच गप्पा इथे सगळेच बहिरे। माणुसकीचा ही खोटा मुखवटा, आणि मुखवट्यांचा बाजार मांडून सगळेच इथे बसतात।
1: भरता मुखवट्यांचा हा बाजार, खरे चेहरे कळेना, स्वार्थ साधता मनीचा घोळक्यात मी समजला ओळखू येईना। अनाथांची माई म्हणून प्रख्यात असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील ही प्रकाश कांबळे यांची कविता मनाचा ठाव घेणारी, ऐकूया तू रुजली खडकावरच।
3: मी प्रकाश कांबळे, नागपूर। माझ्या कवितेचं शीर्षक आहे तू रुजली खडकावरच। तू रुजली खडकावरच, पोटच्या पोरीला दुसऱ्याच्या स्वाधीन करून, पोटच्या पोरीला दुसऱ्याच्या स्वाधीन करून तू झालीस अनाथांची माई, तू झालीस अनाथांची माई, बालपण गेलं गुरं वळता वळता चरत, बालपण गेलं गुरं वळता वळता चरत, गुरासारखेच काबाड कष्ट तुझ्या वाट्याला, तूही नाही सुटलीस बाल विवाहाच्या कुप्रथेतून, तूही नाही सुटलीस बाल विवाहाच्या कुप्रथेतून, गर्भवती असताना काढावे लागले गोठ्यातही दिवस, गर्भवती असताना काढावे लागले गोठ्यातही दिवस, चारित्र्याचा संशयी भोरा फिरला तुझ्या भोवती, चारित्र्याचा संशयी भोरा फिरला तुझ्या भोवतीही, मग वाट फुटेल तिकडे चालत राहिलीस, मग वाट फुटेल तिकडे चालत राहिलीस, रेल्वे स्टेशन स्मशान घाटातही काढावे लागले दिस, रेल्वे स्टेशन स्मशान घाटातही काढावे लागले दिस, उचलत गेलीस कचऱ्यातले एक एक अर्भक, उचलत गेलीस कचऱ्यातले एक एक अर्भक, रस्त्यावरची अनाथ पोर वाढवलेस त्यांना, वाढवलेस त्यांना अनाथपणाची जाणीव होऊ न देताही, वाढवलेस त्यांना अनाथपणाची जाणीव होऊ न देता, शिक्षण दिलंस मोठ केलंस जगण्याची प्रेरणा दिलीस, अन मिटवला त्यांच्या कपाळावरचा बेबारसचा शिक्का, अन मिटवला त्यांच्या कपाळावरचा बेबारसचा शिक्का, एका चिंधीने जीवनाचं तलम वस्त्रच विणलं, एका चिंधीने जीवनाचं तलम वस्त्रच विणलं, तू रुजली खडकावरच, तू रुजली खडकावरच, वेदनांचा रस पीत पीत चिवट केली मुळ त्यांच्या पोटात शिरून, तू पेरली उपेक्षितांच्या जीवनात रम्य सकाळ, जहाली समाज सेविका सिंधुताई सपकाळ, जहाली समाज सेविका सिंधुताई सपकाळ।
1: पेरिली उपेक्षितांच्या जीवनात रम्य सकाळ म्हणत कवीवर यांनी माई सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची, जीवनाची जी व्याप्ती आपल्याला शब्दातून उलगडून दाखवली, खरंच माईंचं जीवन वेदनामय तरीही त्या जगल्या अनाथांची माऊली होण्यासाठी, जयांगी मोठेपण तया यातना कठीण, आणि म्हणूनच पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झाला। आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या कवितेकडे। हल्लीनं शिक्षण पद्धती बदलत चालली आणि त्यामुळे लहान यांच्या मनाचा कोंडमारा होतोय। मुलांना मराठी अस्मिता जपणारी शाळा हवी। ऐकूया अर्चना मानकर्पिसे यांची शाळा ही कविता।
4: नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सौ अर्चना मानकर्पिसे। माझ्या कवितेचे शीर्षक आहे शाळा। शाळा शाळा म्हणता म्हणता चढला कंटाळाचा पारा, शाळा शाळा म्हणता म्हणता चढला कंटाळाचा पारा, नको इतिहास नको इंग्रजी पापट पसारा सारा, माय मराठीची स्वच्छंदी आम्हीच आहोत मुले, माय मराठीची स्वच्छंदी आम्हीच आहोत मुले, उधळू द्या आम्हालाही आमच्या विचारांची फुले, शाळा सुटल्यावर तुम्ही आम्हाला शिकवणीला पाठवता, शाळा सुटल्यावर तुम्ही आम्हाला शिकवणीला पाठवता का, बालपणाला तुमच्या तुम्ही एकदा तरी आठवता, सतत अभ्यास केवळ अभ्यास नको ना आता सजा, सतत अभ्यास केवळ अभ्यास नको ना आता सजा, आम्हालाही मैदानावर जाऊन जरा करू द्या मजा, आम्हालाही मैदानावर जाऊन जरा करू द्या मजा, आईची झाली मम्मी आणि बाबाचा झाला पप्पा, आईची झाली मम्मी आणि बाबाचा झाला पप्पा, मराठमोळ्या संस्कृतीच्या कोणीच करत नाही गप्पा, आई बाबा नको ना आता नको पुस्तकांची भरती, आई बाबा नको ना आता नको पुस्तकांची भरती, उगाच ओझ नको आता मज माझ्या खांद्यावरती, उगाच ओझ नको आता मज माझ्या खांद्यावरती। धन्यवाद।
1: ही कविता ऐकताच मनात आले गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे विचार, ज्यांनी निसर्गाच्या सानिध्यात शांती निकेतनची उभारणी केली। आणि फक्त मार्कांच्या सहाय्याने व्यक्तिमत्व घडतं असं नाही, तर शिकवणं म्हणजे मुलांच्या अंतरंगाला हलकेसे हेलकावे देणं आणि जीवन फुलवणं हा गाभा सांगितला। तर मंडळी, वेळ झाली निरोप घेण्याची, भेटूया असेच पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार।

0: राम राम मंडळ मी डॉक्टर राजेश श्रीरामदेव रोहायर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू अनेरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की आपण परदेशात जावं, काहींचं स्वप्न असतं की आपण शिकायला जावं, काहींचं स्वप्न असतं की परदेशात काही दिवस फिरून यावं, पण असं खूप कमी लोक असतील की ज्यांना परदेशात जायची इच्छा नसेल. आता त्याच्यात भारतात एक क्रेज आली आहे की आपल्या मुलाला मुलीला परदेशात पाठवायचं. का पाठवायचं? पैसा आहे म्हणून पाठवायचं, ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून पाठवायचं, का स्टेटस म्हणून पाठवायचं? त्यावेळेस तुमची फायनान्शियल कंडिशन, स्टुडंट लोन इझिली अवेलेबल आहे म्हणून पाठवायचं. ह्याबद्दल आपण आज बोलणार आहोत मधुरा पवार आणि हेमंत पवार यांच्याशी. मधुरा आताच अमेरिकेमधून MS करून आलेली आहे आणि तिचे वडील हेमंत पवार. आपण सुरुवात हेमंत तुझ्यापासून करूया. मला एक सांग, तुझं प्रामाणिक इच्छा काय होती की मुलीला तू, तिला एकुलती एक मुलगी तुझी, तू तिला पहिल्यांदा घराबाहेर पाठवलंस ते तिला इंदोरला शिकायला. त्यावेळेस ती तुझ्या घराबाहेर पहिल्यांदा पडली आणि तुम्ही एकुलती एक लाडकी पोर. त्याच्यानंतर ती तिथून शिकून आली 4 वर्षांनी आणि त्याच्यानंतर तू लगेच तिला वर्षभरात परदेशी पाठवलं. तुझा तिला परदेशी पाठवण्यामागचा उद्देश काय?
1: ऍक्च्युली मी नाही पाठवलं तिला, तिचे बहुतांश निर्णय तिनेच घेतले आहेत.
0: ओके.
1: फक्त तिच्या निर्णयाला मी सपोर्ट केला.
0: का केलास या निर्णयाला स्पेशली? तुला का तिचं म्हणणं पटलं की असू शकते तिची इच्छा आहे, कोणत्याही मुलाला मुलीला वाटतं की आपण परदेशात जाऊन यावं? रोमॅन्टिक आयडिया.
1: येस,
0: रोमॅन्टिकच आयडिया मला जास्त वाटते. पैसा भरपूर लागणार आहे, तर तिच्या होला हो ह्यावेळेस तू का म्हटलंस?
1: अच्छा, मलाही तसंच वाटत होतं की हा ट्रेंड आहे आजकाल. पण मग तिला जर जायचं असेल तर माझ्या दृष्टिकोनातनं महत्वाचे पॉईंट असे होते की ती तिकडे गेल्यानंतर तिला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा तिला काही ऑपॉर्च्युनिटीज हा नसून तिला तिकडे एक वेगळं व्हिजन मिळेल, हा एक माझा दृष्टिकोन होता.
0: आणि मग रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट हा विचार का नाही केलास तू?
1: तर
0: माझ्या मते ती 2 वर्ष होती साधारण 50-1 लाख सरळ इन्व्हेस्टमेंट असेल.
1: हो, टोटल इन्व्हेस्टमेंट 75 लाख आहे ऍक्च्युली.
0: हा, मग तू तो विचार का नाही केला हे 75 लाख आपण जो इन्व्हेस्ट करतोय फक्त एकुलती एक मुलगी म्हणून केला का?
1: नाही, एकुलती एक मुलगी असल्यामुळे बेनिफिट झाला की तिला मी पाठवू शकलो. कदाचित 2 असते तर मग मला विचार करावा लागला असता. पण माझं पहिल्यापासून मत असं आहे की शिक्षण घेताना तुम्ही त्याच्या ऑपॉर्च्युनिटीकडे जर बघितलं जातं आणि मिळते पण आजकाल, पण असं शिक्षण घ्यावं की ज्याच्यात तुम्हाला पॅशन आहे आणि तिला त्याच्यात पॅशन होतं.
0: ओके.
1: कारण आपलं पॅशनचं शिक्षण जर आपण घेतलं आणि बाहेर गेल्यानंतर तिला जर एक चांगलं व्हिजन मिळालं तर मग ती जास्त फ्रुटफुल गोष्ट वाटते माझ्या लाईफमध्ये.
0: हेमंत, खूप सुंदर बोललास, खूप छान बोललास. मंडळी, फक्त आपला मुलगा मुलगी म्हणते की मला परदेशात जायचं, आजकाल एक घरात एक किंवा 2 मुलं आहेत त्यामुळे पॅरेंट्स विचार करतात ठीक आहे आणि एज्युकेशन लोन इझिली मिळतं त्यामुळे पाठवतात. पण पाठवण्यापूर्वी हा विचार नक्की करा, तुमचा मुलगा मुलीला पाहिजे म्हणून पाठवताय की खरंच त्यामागे तुमचा दृष्टिकोन काय? कारण मुलांचा एक्सपिरियन्स, आयुष्याचा आणि आई वडिलांचा एक्सपिरियन्स खूप फरक असतो. मधुरा, वेलकम बॅक.
2: हॅलो.
0: कधी आलीस तू इंडियात?
2: मी आताच रिसेंटली आले.
0: किती दिवस झाले?
2: 2-3 दिवस.
0: म्हणजे ताजी आली. किती वर्ष होती तू अमेरिकेत?
2: मी 2 वर्ष होते.
0: तुझं भारतातलं बेसिक एज्युकेशन काय?
2: मी माझं बॅचलर्स अवंतिका युनिव्हर्सिटी मध्ये केलं.
0: कुठे?
2: इन उज्जैन.
0: अच्छा.
2: आणि
0: मी
2: युजर एक्सपिरियन्स डिझाइन मध्ये माझं बॅचलर्स केलं.
0: ते काय?
2: ते म्हणजे बेसिकली ऍप्स आणि वेबसाईट डिझाईन करते इन डिजिटल फॉर्म व्हिज्युअली. सो
0: व्हिज्युअली म्हणजे
2: आय डिझाईन द ऍप, ज्याच्यात आय डिझाईन हाऊ जे ऍप यूज करता युजर्स ते इंटरॅक्ट कसं करतात त्या ऍपसोबत, ते कुठे टच करतील तर काय स्क्रीन ओपन होईल किंवा त्यांचं इंटरॅक्शन कसं असेल, पूर्ण जर्नी कशी असेल ऍपवर,
0: त्यांनी ओपन केल्यावर त्यांना काय दिसेल. दॅट यू मीन बाय व्हिज्युअल?
2: या.
0: ओके. हा कोणचा कोर्स होता? हा 12th नंतर केलास तू?
2: हो, ही माझी बॅचलर्सची डिग्री.
0: काय म्हटली डिग्रीचं नाव?
2: युजर एक्सपिरियन्स डिझाईन.
0: आणि दिस इज इंजिनिअरिंग?
2: नो, दिस इज डिझायनिंग, प्युअरली डिझायनिंग.
0: अच्छा, डिझायनिंग मधली बॅचलर डिग्री केली.
2: येस.
0: आणि त्याला म्हणतात
2: युजर एक्सपिरियन्स डिझाईन.
0: ओके. आणि मग त्याच्यात अजून काय काय करता येतं त्या फील्डमध्ये?
2: बेसिकली त्याच्यात खूप सब्जेक्ट्स असतात. सो द बेस इज की यू बिकम अ डिझायनर, यू कॅन डिझाईन वेबसाईट्स, यू कॅन डिझाईन ॲप्स आणि अदर थिंग्स ॲज वेल. सो बेसिकली हे क्रिएटिव्ह फील्डमध्ये येतं, क्रिएटिव्ह प्लस IT फील्डमध्ये हा सब्जेक्ट येतो.
0: तू का ऑप्ट केला?
2: सो मला नेहमीच क्रिएटिव्ह फील्ड
0: केलं
2: सायन्स.
0: ओके.
2: आणि मला नेहमी क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जायचं होतं. आय एम नॉट अ पर्सन हु वॉज मेंट फॉर टेक्स्ट बुक वर्क. ऑर मी बुक्स वगैरे म्हणणं किंवा असं अभ्यास थेअरी असं नाही करू शकत हे मी आधीच क्लिअर केलं होतं. सो मला
0: म्हणजे स्कुलिंग मध्ये तू यू वॉज इंटरेस्टेड इन ड्रॉइंग वगैरे काही?
2: हो हो, मी नेहमीच ड्रॉइंगचे क्लासेस ला जायचे आणि आय ऑल्सो गेव्ह माय एलिमेंटरी इंटरमिजिएट चे एक्झाम्स जे ड्रॉइंग साठी दिले जातात.
0: डिग्री झाली. कस काय होतं तू पहिल्यांदा घराच्या बाहेर इंदोरला गेलीस? हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स?
2: आय थिंक ते खूप एक्साइटिंग होतं कारण दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा मी घराच्या बाहेर गेले तर माझ्यासाठी सगळं नवीन होतं. बाहेर राहायचं, हॉस्टेलमध्ये राहायचं, नवीन फ्रेंड्स बनवायचं.
0: महाराष्ट्रीयन फूड नाही.
2: राईट, महाराष्ट्रीयन फूड नाही, हॉस्टेलचं फूड. सो प्रत्येक एक्सपिरियन्स फर्स्ट टाइमचा खूप
0: वेगळा.
2: नॉट रिअली.
0: अच्छा.
2: इंडिपेंडेंट आहे.
0: ओके.
2: ते सगळे एक्सपिरियन्सेस फर्स्ट टाइम होते त्यामुळे एक्साइटमेंट प्लस नर्वसनेस दोघं पण एकत्र होतं. बट मोस्टली एक्साइटमेंट होती.
0: भीती नव्हती?
2: नाही.
0: की जवळजवळ 400 किलोमीटर दूर जातोय काहीच वाटलं नव्हतं? तो विचार सुद्धा म्हणत नव्हता?
2: नाही नाही.
0: यू वॉज ऑलवेज रेडी?
2: या.
0: मग तिथं तू काहीतरी बिझनेस सुरू केलास ना?
2: हो. तर माझ्या बॅचलर्स मध्ये मी आणि माझे काही फ्रेंड्स फ्रॉम द सेम फील्ड आम्ही एक डिझाईन एजन्सी एकत्र स्टार्ट केली ज्याच्यात आम्ही वेगवेगळे क्लायंट प्रोजेक्ट करत होतो.
0: ती आयडिया कोणाची होती?
2: ही आयडिया ऍक्च्युली कोविडच्या टाइम मध्ये जेव्हा आम्ही परत घरी आलो बिकॉज कॉलेज तर जाऊ शकत नव्हतं आणि तिथे राहण्याची पण तेव्हा काही सोय नव्हती. मग घरी आल्यानंतर हे आम्ही थर्ड इयर जेव्हा आमचं सुरू झालं
0: तेव्हा इंटर्नशिप सुरू झाली होती तुमची?
2: हो हो, मी इंटर्नशिप पण केली हे करण्याच्या आधी.
0: ओके. सो तुला थोडा अनुभव होता मार्केटचा?
2: ओके. इंटर्नशिप केली त्यानंतर हे काम सुरू केलं माझ्या फ्रेंड्स सोबत. हळूहळू बिल्ड करायला स्टार्ट केलं आणि त्यातही वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आले, वेगवेगळे क्लायंट्स आले, वेगवेगळं काम आलं त्यामुळे बराच एक्सपिरियन्स पण वाढला. हेही समजलं की गोष्टींसोबत डील, क्लायंट्ससोबत बेसिकली डील कसं करायचं, डिझाईनचे वेगवेगळे डोमेनमध्ये डिझाईन करायला मिळालं.
0: मग हा बिझनेस सुरू केला तू सक्सेसफुल होता?
2: हो.
0: मग तरी तो सोडून परदेशात का गेलीस?
2: कारण
0: त्याचं खरं कारण दे मला.
2: हो. कारण तिकडे जायचं हे आधीपासूनच माझ्या डोक्यात होतं.
0: का होतं?
2: सो का होतं? बिकॉज एक फॅसिनेशन होतं बाहेर जाण्याचं. एक ते
0: ग्लॅमर.
2: या. बऱ्याच ऐकलं होतं गोष्टी की वेगवेगळं कल्चर असतं ते पण एक्सपिरियन्स करायचं होतं. बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या आणि अ गुड मास्टर्स डिग्री फ्रॉम अ गुड कॉलेज वॉज ऑल्सो द गोल.
0: त्याने काय फायदा होतो?
2: त्याने फायदा बराच होतो की यु नो ते जॉब मार्केटमध्ये इट लुक्स गुड. तुम्हाला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात आणि इट लुक्स गुड ऑन युअर रेझ्युमे ॲज वेल.
0: बट यू वॉज अर्निंग गुड, यू स्टार्टेड बिझनेस. मग येऊन पुन्हा नोकरी करण्यापेक्षा हाच बिझनेस कंटिन्यू केला असता तो फायदा नसता झाला?
2: झालं असता. पण आय थॉट की मे बी दिस इज ऑल्सो एक चांगली स्टेप माझ्यासाठी माझ्या करिअरमध्ये पुढे. सो हो. सो मग मी हा डिसिजन घेतला की बाहेर जाईन, थोडं वेगळं वर्ल्ड पण एक्सपिरियन्स करेल, थोडं अजून नॉलेज पण मिळेल
0: आणि व्हिजन बदलेल. जसं हेमंत बोलला, हेमंत ती वाक्य मला खूप आवडलं तुझं व्हिजन. व्हिजन,
1: येस येस,
0: दॅट वॉज राईट. बरं, एज्युकेशन घेऊन आलीस मग फॉरेनला जायचं ठरलं तुझं?
2: हो हो.
0: मग US ऑप्ट का केलंस?
2: US बिकॉज खूप मोठं IT हब सिन्स US, जॉब अपॉर्च्युनिटीज जास्त, कॉलेज जास्त चांगले आहेत US मध्ये.
0: बट US इज कॉस्टली ना?
2: या, US इज कॉस्टली.
0: तो तो विचार नव्हता केला असतो?
2: नाही केला होता. ऑफकोर्स पेरेंट्सला कन्सल्ट केलं आणि मग सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून मगच तो डिसिजन घेतला पुढे.
0: कोणत्या कॉलेजमध्ये होतीस?
2: मी थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी.
0: कुठे?
2: फिलाडेल्फिया.
0: ओके. काय प्रिपरेशन केलीस? व्हिसा वगैरे ऍप्लिकेशन वगैरे काय?
2: सो बेसिकली दोन एक्झाम्स द्यावे लागतात, त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं क्लासेस लावून.
0: कसच्या एक्झाम्स?
2: एक इंग्लिशची एक्झाम असते, IELTS म्हणतात त्याला. ऑर लोक TOEFL साठी पण ऑप्ट करतात, डिपेंड्स ऑन व्हॉट इज प्रेफर्ड.
0: बरं, मग ती पासआउट झाली मग कॉलेज शॉर्टलिस्ट कसं केलंस?
2: कॉलेज शॉर्टलिस्ट केलं ऑन द बेसिस ऑफ कंडिशन की मला काय अभ्यास करायचंय, मला काय सब्जेक्ट शिकायचे आणि
0: कशासाठी गेलीस तू? काय केलंस?
2: आय डिड मास्टर इन युजर एक्सपिरियन्स अँड इंटरॅक्शन डिझाईन.
0: ते काय?
2: ते पण हे सेमच फील्ड आहे, फक्त मोर फोकस्ड ऑन एक पर्टिक्युलर सब्जेक्ट जे इंटरॅक्शन डिझाईन आहे. बेसिकली मोस्टली UI आणि रिसर्च स्टफ. की कसं
0: कॉलेज फायनल झालं? निघालीस कसा मूड होता?
2: एकदम एक्साइटेड, नर्वस एक्साइटेड दोन्ही.
0: आणि मिसिंग पॅरेंट्स फॉर कपल ऑफ इयर्स?
2: हो हो ऑफकोर्स.
0: तेवढी प्रॅक्टिकल आहेस तू?
2: नाही, थोडं ते होतं, थोडं एक्साइटमेंट
0: बिकॉज
2: बरेच ऍट टाइम्स, नॉट ऑलवेज.
0: ओके, नॉट ऑलवेज.
2: आणि बऱ्याच गोष्टी होत्या टू लुक फॉरवर्ड टू.
0: ओके,
2: त्यामुळे एक्साइटमेंट पण तितकीच होती.
0: मग तिथे लँड झाली.
2: हो.
0: हाऊ वॉज द फर्स्ट डे?
2: इट वॉज टायरिंग, कारण इट इज अ मोठी जर्नी आहे खूप, इंडिया टू युएस, त्यामुळे टायरिंग असतं, बट स्टील एक्साइटिंग असतं, कारण तुम्ही घरी दुसऱ्या एका नवीन घरी जात असतात, नवीन सिटीमध्ये जात असता. सो थोडंसं कन्फ्युजिंग पण असतं, कारण एअरपोर्ट टू घरी कसं पोहोचणार तुम्हाला फिगर आउट करायचं असतं. सो ते पण एक आहे.
0: मग ते कॉलेज तुम्हाला हेल्प नाही करत? कोणी कोणाशी तुम्ही बोलू शकता कसं काय, पिकअप ड्रॉप वगैरे काही?
2: हो, बरेच कॉलेजेस हेल्प करतात.
0: तुझ्या कॉलेज
2: डिपेंड ऑन द सर्व्हिस. माझ्या कॉलेजने ही सर्व्हिस प्रोव्हाइड नाही केली, बट आय थिंक आम्ही बरेच लोक होतो एकत्र. सो आम्ही
0: तुम्ही
2: मी माझ्या काही फ्रेंड्स सोबत गेले.
0: ओके, मग ते मग सोपं झालं.
2: हो हो.
0: ओके, आता तिथलं एज्युकेशन तुमच्या कॉलेजमध्ये फक्त अमेरिकनच होते का पूर्ण जगातले लोक होते?
2: होते, जगातले लोक पण असतात, अमेरिकन्स पण असतात, इंडियन्स पण असतात.
0: मग आता ओव्हरऑल तुझा 2 वर्षाचा तिथला एज्युकेशनचा एक्सपिरियन्स, भारतातलं एज्युकेशन आणि तिथल्या एज्युकेशन मधला फरक, तिथली लाईफस्टाईल आणि इथली लाईफस्टाईल मधला फरक.
2: सो भारताच्या एज्युकेशन मध्ये असं झालं की मी 1.5 वर्ष फक्त कॉलेजमध्ये राहू शकले, बिकॉज कोविड आला आणि सगळ्यांना घरी यावं लागलं परत. सो माझे ते 2.5 इयर्स जे काही कॉलेजमध्ये बाकी होते ते मला तिकडे जाऊन नाही करता आले. सो हाफ द कॉलेज मी घरी बसून ऑनलाईन या पद्धतीने केलं. 1.5 वर्ष होते मी कॉलेजमध्ये, तेही खूप चांगला एक्सपिरियन्स होता, कारण जसं मी म्हटलं की ते माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स बाहेर राहण्याचा आणि गोष्टी एक्सपिरियन्स करण्याचा. सो ते वेगळं होतं. आणि US मध्ये टोटली वेगळं होतं, कारण ॲटलिस्ट इंडियामध्ये मी हॉस्टेलमध्ये राहत होते. सो फूड आणि मेसचं जेवण वगैरे सॉर्टेड होतं, बट जेव्हा मी US ला गेले तेव्हा तिकडे मला सगळं स्वतःहून करावं लागलं. सो जेवण बनवायचं किंवा स्वतःची काळजी घ्यायची किंवा कॉलेज आणि खायचा झोपायचा हा सगळा टाइम मेंटेन करायचा. सो नवीन फ्रेंड्स बनवायचं. सो
0: इंडियन्स बरोबर होते, मग तुला काही फरक जाणवला का? इंडिपेंडेंट गेले असते तर लाईफ वेगळं असतं.
2: तसं बघायला गेलं तर इंडिपेंडेंटच गेले, बिकॉज हे सगळे फ्रेंड्स पण अननोन होते. ते
0: पण तरी तरी एक बॉन्डिंग असतं ना.
2: हो हो हो. तरी
0: नाहीतर ते ऍब्सोल्युटली वेगळा एक्सपिरियन्स असत. मला एक सांग, तिथं MS करणं काय फरक वाटला? जर इथं तू मास्टर्स केलं असं तिथल्या मास्टर्स मध्ये काय फरक वाटला अदर दॅन एक मोठी युनिव्हर्सिटी वगैरे? क्वालिटी ऑफ एज्युकेशन मध्ये काय फरक होता? स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये काय फरक होता?
2: बराच डिफरन्स असतो. तर इंडियामध्ये मी क्लासेस जसं रोज अटेंड करायचे तसं तिकडे नव्हतं. तिकडे मी वीकमधनं 3 क्लासेस अटेंड करायचे, 3 hours.
0: शिकवण्याची पद्धत आपल्यासारखीच?
2: आपल्यासारखीच. क्लासला जायचं, प्रोफेसर्स येणार, ते शिकवतात, थोडं थिअरी शिकवतात.
0: आणि त्यांची लँग्वेज,
2: प्रॅक्टिकल,
0: ऍक्सेंट
2: सुरुवातीला कॅच करायला थोडा सुरुवातीला प्रॉब्लेम होतो. कधी कधी कम्युनिकेशन गॅप पण होतो त्याच्यामुळे तुमच्यामध्ये आणि प्रोफेसरमध्ये. बट आय थिंक थोडा टाइम दिल्यानंतर ते होतं बरोबर सेट, बिकॉज
0: प्रत्येक
2: गोष्टीला थोडा टाइम द्यावा लागतो. हो, तर तो इश्यू.
0: आणि तू गेल्याबरोबर कॉलेज इमिजिएट सुरू झालं होतं का?
2: नाही, त्याच्या आधी आमचं ओरिएंटेशन होतं. त्यांनी आम्हाला गोष्टी समजवल्या, कॉलेजचं टूअर दिलं, सिटीचं टूअर दिलं आणि थोडासा टाइम दिला एकमेकांशी ओळख करायला किंवा कॉलेज फिरायला बघायला की काय कॉलेजमध्ये काय नाही. सो त्यानंतर 1-4 दिवसात कॉलेज स्टार्ट.
0: ओके, आणि एज्युकेशनच्या क्वालिटीमध्ये सांग फरक, स्टँडर्ड मध्ये फरक सांग, एवढा ह्यूज डिफरन्स आहे का?
2: खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन वाटलं मला.
0: आपल्या इथे मास्टर्स मध्ये प्रॅक्टिकल नसतं?
2: नाही, असतं. डिझाईन ऍज अ फील्डच खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे. इट ते तुम्ही बुक्स मधनं नाही शिकू शकत. सो ते तुम्हाला प्रॅक्टिस करूनच शिकावं लागतं. सो ते एक आहे. बट ऍज आय सेड की इंडियामध्ये मला बॅचलर्स करायला जास्त कॉलेजमध्ये जायला टाइम नाही मिळाला, कारण कोविडमुळे घरी होते. सो इंडियामध्ये पण सेमच रुटीन फॉलो होत होतं की सकाळी उठायचं, क्लासला जायचं, प्रॅक्टिकल जे काय प्रोफेसर शिकवणार ते करायचं, असाइनमेंट करायचे. युएसमध्ये थोडं अजून प्रॅक्टिकल अशामुळे वाटलं की कधी कधी ते असाइनमेंट करायला आम्हाला बाहेर घेऊन जाणार किंवा ते सांगणार की यु नो प्रोसेस एक्सप्लेन करणार की ते कसं वर्क करतं काय करतं. सो छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज विथ क्लासेस होत होते. सो
0: असं खूप इंडियन एज्युकेशन आणि तिथल्या एज्युकेशन मध्ये खूप व्हास्ट फरक नाहीये ना,
2: मला इतका नाही वाटला.
0: क्या बात आहे, यू आर प्लेइंग ऑनेस्टली, सॅल्यूट टू दॅट. बरं, तू एज्युकेशन करताना काही पार्ट टाइम वर्क वगैरे करायची का? कारण इथून पाठवताना जे कॉलेजेस वगैरे म्हणतात की तुम्ही बरंच तुमचे एक्सपेन्सेस पार्ट टाइम काम करून कमवू शकतात, तुम्हाला घरून पैसे मागवायची गरज नाही, तर खरी परिस्थिती काय तिथं, कशी करतात स्टुडंट?
2: तर बरेच
0: लिगली व्हॉट इज अलाउड?
2: या, सो लिगली व्हॉट इज अलाउड इज की तुम्ही तुमच्या कॅम्पसमध्ये काम करू शकतात,
0: कॉलेजच्या
2: कॅम्पस जॉब, येस दॅट इज अलाउड.
0: एवढ्या स्टुडंटला एवढं काम असतं?
2: तेच, आता तिकडे पण खूप कॉम्पिटिशन आहे, टफ आहे. सो इट ऑल डिपेंड्स ऑन कसं तुम्ही ते मॅनेज करता किंवा टॅकल करता, किंवा कॉलेजमध्ये पण किती अपॉर्च्युनिटीज आहेत स्टुडंट्ससाठी कम्पेअर्ड टू द रेशो ऑफ स्टुडंट्स आणि नंबर ऑफ जॉब ओपनिंग्स कॉलेजमध्ये, त्याच्यावर पण बऱ्यापैकी डिपेंड करतं. किंवा तुमचं कॅम्पस किती मोठं आहे, रिक्वायरमेंट किती आहे त्या कॅम्पसमध्ये, त्याच्यावरती पण डिपेंड करतं.
0: एज्युकेशन झालं तुझं पूर्ण, तुझा इच्छा काय होती, अमेरिकेत जॉब करावा? अमेरिके म्हणजे आता तिथं बाहेर आता एज्युकेशन केलं तर बाहेर बाहेरच्या कुठल्याही देशात भारत सोडून जॉब करावा अशी तुझी इच्छा होती, प्रत्येकाची असते.
2: हो हो.
0: मग तरी तू भारतात आलीस?
2: हो, कारण भारतात मी दोन्हीकडे जॉब ऍप्लिकेशन करत होते आणि जिकडे चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल माझं, ते एक प्रायमरी गोल होतं. भारतात मिळाली तर मग मी
0: पहिली अपॉर्च्युनिटी भारतात. बरं, आता तुझ्या बरोबरचे काही स्टुडंट अजूनही तिथं स्ट्रगल करत असतील, मग त्यांचा स्ट्रगल कसा असेल?
2: आहे, थोडा टफ असतं.
0: काय असतं एक्झॅक्टली?
2: कारण बऱ्याच गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही जेव्हा काम करतात तेव्हा समोरचा लाईक द कंपनी ते स्पॉन्सरशिप देऊ शकतात की नाही, ते एक असतं. तुमच्याकडे एक टाइम पिरियड असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉब शोधायचा असतो, जो 60-90 डेजचा असतो, 60-90 डेज, ते तेवढ्या ह्याच्यात शोधायचं टफ असतं.
0: नाही मिळालं तर?
2: तर मग यू कॅन स्टार्ट विथ व्हॉलंटियर वर्क.
0: व्हॉट इज व्हॉलंटियर वर्क?
2: व्हॉलंटियर करायचं, काम करायला एनजीओ. हो,
0: आणि मग तुमचा दिवसाचा खर्च, महिन्याचा खर्च, भाडं बिडं, खाणं पिणं,
2: मग ते
0: घरून
2: मागवायचं. हो,
0: करतात असं?
2: हो, करतात.
0: मग असं किती दिवस जातात जॉब मिळेपर्यंत? सद्यस्थिती काय, आजच्या तारखेला अमेरिकेत कोणी एमएस करायला गेला तर त्याने किती पेशन्स ठेवला पाहिजे की आपल्याला इतके दिवस तरी लागतील बाबा जॉब मिळायला? एखाद्याला इमिजिएटली मिळू शकतो, पण मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ पीपल त्यांना किती वेळ लागतो?
2: बरेच फॅक्टर्स याच्यात की कोणाला किती टाइम लागू शकतो, बट तुम्ही हार्डवर्क करत राहिला, राईट वे जर ऍप्लिकेशन्स केले किंवा अजून हार्डवर्क करत राहिला तर वन डे यू गेट द सक्सेस.
0: बट दॅट डे कम्स आफ्टर हाऊ मेनी इयर्स ऑर मंथ्स ऑर डेज?
2: व्हेरी मच डिपेंड्स ऑन काय कंडिशन आहे सध्या मार्केटची.
0: सध्या काय कंडिशन?
2: सध्या ऍटलीस्ट 60-90 डेज टाइम पिरियड लागतो,
0: 3-1 महिना.
2: हो,
1: तुम्ही जो प्रश्न विचारला की साधारणतः किती वेळ लागतो, तर साधारणतः 6-8 महिने मिनिमम लागतो असं माझ्या निदर्शनास आलं. काही काहींना 1 वर्ष पण लागलेलं आहे. तर हा काळ मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतो. आपल्या पॅरेंट्सना वाटतं की तुम्ही जे म्हटलं की आरओआयसाठी पण प्रयत्न करतात, नॅचरली इतका खर्च केलेला असतो, पण मुलांसाठी तो काळ खूप डिफिकल्ट असतो. कारण युएसमध्ये तुम्ही ज्या फील्डमध्ये एज्युकेशन घेतलं आहे त्या फील्डमधलीच नोकरी तुम्हाला करता येते, त्याच्यामुळेच तुम्हाला दुसरा कोणता जॉब नसतो. दिवसभर तुम्ही फक्त ऍप्लिकेशन करतात आणि बऱ्याच वेळा डिप्रेशन पण येण्याची शक्यता असते की 3 महिने झाले, 4 महिने झाले, पेशन्स सुटतात कधी कधी. एकाने तर आम्हाला सांगितलं की मी जवळजवळ 9-10 महिने केलं, आता पेशन्स सुटतील मला, त्याच्या मला 5-7 दिवसानंतर जॉब लागला. तर तसा खूप कठीण विषय असतो हा.
0: खूप सुंदर बोलला हेमंत तू, म्हणजे ग्रास इज नॉट ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साइड.
1: यस.
0: मधुरा, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू जॉब.
2: थँक्यू.
0: आणि हेमंत, तू जितकं प्रांजळपणे खरं बोललास ना, थँक्यू फॉर दॅट. म्हणजे पॅरेंटने मुलाला एज्युकेशन करता जेव्हा बाहेर पाठवतात तेव्हाच त्यांनी ह्या स्वप्नात राहू नये की त्याला जॉब मिळेलच.
1: हो.
0: आणि तू जो तुम्ही दोघांनी जो एक प्लॅन केला की जिथं पहिले जॉब मिळेल तिथं तो ग्रॅप करायचा.
1: येस.
0: नाही तर काय जाणो, तुला एखाद्या वेळेस लगेच जॉबही मिळाला असता किंवा वर्षभर मिळालाही नसता. आणि तू जो म्हटला तो पोरांना जो डिप्रेशन येत असेल तो खतरनाक आहे.
1: येस येस.
0: मंडळी, लाईफ एक्सप्लोअर करायला पाहिजे, परदेशात जायलाच पाहिजे, त्यावेळेस सगळा विचार करा. फायनान्शियल कंडिशन सगळ्यात महत्वाची, बरोबर आहे? म्हणत
1: येस.
0: त्याच्यानंतर आपल्याला जॉब मिळेलच ह्या गॅरंटीने किंवा ह्या स्वप्न घेऊन जाऊ नका. आणि मधुराने जे केलं की जिथे मला पहिला जॉब मिळेल ती ऑपॉर्च्युनिटी मी घेईल, तिने त्यावेळेस इगो निर्माण नाही केला की नाही नाही मी कशाला भारतात परत जाऊ, मी एवढं इथे आलेली आहे. हा विचार करा. आणि उगाच शेजारच्याने परदेशात पाठवलं म्हणून मी पण माझ्या मुलाला मुलीला परदेशात पाठवेल असं करू नका. प्रॅक्टिकल व्हा आणि हा निर्णय घ्या. मधुरा कॉंग्रॅच्युलेशन्स, हेमंत तुला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स.
1: धन्यवाद.
0: राम राम मंडळी, भेटूया.

हमराज कार्यक्रमात श्रोत्यांचं स्वागत. छोटी मैफिल सुरू करीत आहोत. संगीतकार शंकर जयकिशन त्यांच्या गाण्यांच्या इंट्रोडक्शन म्युझिकसाठी आजही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अशा संगीताच्या चवींचा आता आपण आस्वाद घेणार आहोत. या दीर्घ रेकॉर्डिंगचा आज पहिला भाग सादर आहे. ऐकूया शंकर जयकिशन अनफर्गेटेबल प्रील्यूड्स पार्ट 1.

झिंझोटी रागातलं प्रसिद्ध रामगीत डी व्ही पलुस्कर गाणार आहेत. संगीत पण त्यांचंच आहे. मोहक शब्द संत तुलसीदास यांचे आहेत. इतक्या वर्षांपासून हे गाणं अजूनसुद्धा नवनवीन गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित होत आहे. गाण्याचे शब्द आहेत, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया.

1938 स्ट्रीट सिंगर चित्रपटातल्या कुंदनलाल सैगल यांच्या विरह गीताचं विडंबन सुदेश भोसले आणि पामेला चोप्रा यांच्या आवाजात ऐकूया. 1991 लम्हे चित्रपटातल्या संगीतकार शिव हरी यांच्या फ्रेक आउट पॅरोडी मधली ही झलक रायचंद बोराल यांच्या मूळ संगीताने तयार झाली. 1961 सालातल्या जंगली चित्रपटातले शैलेंद्र यांचे शब्द आनंद बक्षी यांनी बदलले आहेत. मूळ शीर्षक गीत संगीतकार शंकर जयकिशन यांनी तालबद्ध केलं होतं. पडद्यावर अनुपम खेर यांनी हसवण्याचं कठीण काम केलं आहे. गाण्याचे शब्द आहेत, चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे. आजचा अनेक रंगी कार्यक्रम इथे संपत आहे. नमस्कार.

पवार क्लासरूड नेहरू पणकार पद्माकर देशपांडे भाग 203 दशक 15 समास 7 अधोर्ध्व निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। या शरीराची त्या शरीराला वेदना एकमेकांना कळत नाही। हात पाय असे नाना अवयव असले तरी एका अवयवाची वेदना दुसऱ्याला कळत नाही, मग दुसऱ्यांची वेदना कशी जाणणार? त्यामुळे दुसऱ्याची वेदना लक्षात येत नाही। एकाच पाण्यामुळे सगळे वनस्पती उगवतात, मात्र अग्र उगवतात तर त्याच्यातील भेद समजून येतो। खुडल्यावरती सुकून जातात, नाही तर ते चवटवीत असतात, त्याप्रमाणे भेद निर्माण होतो, एकाचा दुसऱ्याला कळत नाही। जाणीव रूपाने मात्र आत्म्याला भेद नाही, आत्मतत्वामध्ये भेद दिसतो, तो देह प्रकृतीमुळे भासतो। प्रत्येकाच्या ठाई दिसणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे आहे हे बहुतेकांना माहिती आहे। हे पाहून ऐकून सुद्धा लोक जाणतात, तरी शहाणे लोक अंतर्मनाची परीक्षा घेतात। धूर्त लोक मात्र गुप्तपणे ते सगळं जाणतात। जो अनेकांचं पालन करतो तो अनेकांचं अंतःकरण समजावून घेतो, दूरस्थपणाने सगळं काही माहिती करून घेतो, आधी जसं मनोगत जाणून घेतो मग विश्वास निर्माण करतो, अशा तऱ्हेनं प्राणी मात्र वर्तन करतात। स्मरणानंतर विस्मरण होतं याची अनेक उदाहरणं आहेत। आपण ठेवलेलं आपण विसरतो, आपल्यालाच आपलं आठवत नाही, काय बोललं हे आठवत नाही, मनामध्ये अनंत कल्पना उठतात, त्या कशा ठाऊक होणार? असं हे चंचल चक्र, काही नीट काही वक्र। एखादा रंक असला किंवा इंद्रदेव जरी असला तरी स्मरण केल्यानंतर विस्मरण होतं। स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव। स्मरण विस्मरण असलेला असतो तो मानव, असंच वर्णन करतात। म्हणून मानवी संपत्ती ही दैवी आणि दानवी असे दोन प्रकारची असते। विवेकाद्वारे विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, डोळ्यांनी दर्पणात डोळा पाहावा, स्थूलांनी स्थूल खाजवावं, सूक्ष्माने सूक्ष्म समजावं, अंतर्यामी विचाराद्वारे विचार करावा, मनाद्वारे मन जाणावं, मन जाणून परलोक जाणावा, अंतरात्माच सर्वत्र आहे या स्मरणाचं विस्मरण होऊन मी तू इत्यादी भेद निर्माण होतो। हा भेद एकदेशी सापेक्ष असल्याने तो खरा नव्हे। पुढचं शिकतो, मागचं विसरतो, पुढे उजेड मागे अंधार, पुढचं आठवतं मागचं आठवत नाही, अशा प्रकारे स्मरण ही तुर्यावस्था आहे। सुषुप्ती म्हणजे विस्मरण आहे आणि शरीरामध्ये दोन्ही गोष्टी असतात, असं समर्थ सांगत आहेत। इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध्व निरूपण नाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 15 समास 8 सूक्ष्म जीव निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। अणुरेणू म्हणजे आपण ज्याला म्हणतो त्याच्या रेणूपेक्षाही सूक्ष्म असे किडे असतात, त्यांचं आयुष्य अगदी थोडं असतं, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये युक्ती आणि बुद्धी देखील तितकीच असते। असं नाना जीव असतात, ते पाहिल्यावर सुद्धा दिसत नाहीत। अंतःकरण पंचकाची स्थिती तिथेही असते, त्यांच्या पुरतं त्यांचं ज्ञान असतं, विषय इंद्रिय समान असतात, त्यांची सूक्ष्म शरीर त्यांचा कोण अभ्यास करतो? त्यामध्ये मुंगी ही महाथर असते। या सूक्ष्म जीवांमध्ये मुंगी हत्ती सारखी म्हणावी लागेल, त्यामुळे मुंगीला मुताचा पूर आला असं बोलतात। मुंगीसारखी लहान थोर शरीर उदंड असतात, सगळ्यांमध्ये जीवरूपी ईश्वर वास्तव्य करतो। अशा किड्यांचा समुदाय त्याचा उदंड विस्तार गाठलेला असतो। जो विचारी माणूस असतो तो त्याचा अभ्यास करतो। नाना नक्षत्र नाना किडे त्याला पर्वता एवढे वाटतात आणि आयुष्य त्याच्यामुळे उदंड वाटतं। पक्षा इतकं लहान नाही आणि पक्षाप्रमाणे मोठं नाही। सर्प आणि मासे या प्रकारचे जीव तुम्हाला दिसतात, असं वर्णन समर्थ करीत आहेत। हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे. शास्त्रामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की कृतयुगामध्ये ध्यानानं, त्रेतायुगामध्ये हवनानं आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनानं भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणं शक्य नसल्यानं भगवंताचं केवळ नाम घेतलं असता मनुष्याला त्याचं दर्शन घडतं. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचं दर्शन होतं. मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वानं जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधनं सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असं सांगितलं. वेद भगवंताचं वर्णन करतात, नाम देखील भगवंताचंच अस्तित्व प्रकट करतं. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असतं, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि तसं नाम हे अनादि, जसा वेद हा अपौरुषेय तसं नाम हे अपौरुषेय, जसा वेद हा अनंत तसं नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवानं नाम घेतलं म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधनं आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदि नारायणानं वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम आहे. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावं, किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती आहे. ती करत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपलं लक्ष शब्दांकडे नसावं, त्या शब्दांच्या अर्थाकडे असावं. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावं. आपण नेमकं तेवढंच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. भगवंताला लबाडी खपत नाही. आपलं मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो. इतक्या तन्मयतेनं नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण ते तात्पुरतं असतं. नामानं थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचं साधेल, कारण नामानं मुळापासून सुधारणा होते. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: ज्योती चौधरीचा नमस्कार। कविता मनातली या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। कविता म्हणजे आपल्या मनातील भावभावनांचा हिंदुळा असतो। काही कविता मोजक्या शब्दात सामाजिक उणीवा दृष्टीपथास आणून देतात, तर काही कविता आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात। मराठी भाषेचा अभिमान हा बाळगायलाच हवा। माझी बोली असे मराठी, माझी बोली असे मराठी, जिने सोसले प्रहार पाठी, जिने शिकविला स्वाभिमानही, पचवून हलाहल अमृत उठी। तर वळूया आजच्या काव्य मैफिलीकडे। आजचे कवी आहेत नरेंद्र माहुरतळे। नरेंद्र माहुरतळे हे प्रसिद्ध कथाकार कवी असून महाराष्ट्र शासनाचे अनेक महत्वपूर्ण पुरस्कार यांना प्राप्त झाले आहेत। यांची मातीचे पाय ही कविता आपण ऐकूया।
1: नरेंद्र माहुरतळे, मातीचे पाय। असा पडावा पाऊस पाणी मातीत भिनावे, असा पडावा पाऊस पाणी मातीत भिनावे, विसरून भेदा भेद चिखलात घर व्हावे। असे तापावे उन्हाने, असे तापावे उन्हाने, दुःख जळून या जावे, असे तापावे उन्हाने, दुःख जळून या जावे, श्रमणाऱ्या हातालाही स्वेद सोनेरी चढावे। असे पडावे थंडीने, असे पडावे थंडीने, वाकळीच्या गावी जावे, दिन अनाथांच्या देही गोड पांघरू न व्हावे। असे घुमावे वाऱ्याने, असे घुमावे वाऱ्याने, सारा कचरा उडावा, स्वच्छतेच्या जागराने ध्यास आरोग्याचा घ्यावा, आणि अशी कडाडावी वीज, अशी कडाडावी वीज, स्नायू स्नायू फड कावे, झेप आस म्हणता मध्ये पाय मातीत असावे, पाय मातीत असावे।
0: माणसांनी भरारी घ्यावी, पण त्याचे पाय मात्र मातीतच राहायला हवे, आणि यासाठी शिकायला हवं निसर्गाकडून। कारण निसर्गानं कितीही चोखपणे काम बजावलं तरी तो मनाने मात्र उडत नसतो। आता वळूया पुढच्या कवितेकडे। आपल्या इथे आलेले कवी आहेत विशाल देवतळे। नागपूर येथील वात्सल्य मराठीचे या साहित्य समूहाचे हे प्रमुख असून मराठी भाषा संवर्धनाची चळवळ यांनी उभी केली। ते कादंबरीकार आहेत। शब्दांचे माळकरी ही विशाल देवतळे यांची गाजलेली कविता आपण ऐकूया।
2: नमस्कार मराठी रसिकांनो, मी वात्सल्यसूत विशाल देवतळे। माझ्या कवितेचे शीर्षक आहे शब्दांचे माळकरी। होय घेऊन आलो आम्ही या काळजाच्या झोळीत, होय घेऊन आलो आम्ही या काळजाच्या झोळीत, आईची थोरवी अन बापाची ललकारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी। उरात शिवरायांचे सामर्थ्य, उरात शिवरायांचे सामर्थ्य, अन संतांची पुण्याई, लेखणी तुकोबाची गाता अन हळणारी जनाई, जे देतील नव्याने काळजाला उभारी, जे देतील नव्याने काळजाला उभारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी। आज बघतोय जग कड्या कपारी, आज बघतोय जग कड्या कपारी, संपत चाललेली माणुसकी, विचारातून संस्कारातून जीर्ण झालेली आपुलकी, त्या हृदयी माणुसकी पेरणारी, त्या हृदयी माणुसकी पेरणारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी। खूप झाले हो आता, खूप झाले हो आता आपले हदबल होऊन जगणे, याच डोळी याच देही कुणा आपल्यांचेच तुटणे, उचलूनी विडा माणसे घडवणारी, उचलूनी विडा माणसे घडवणारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी। हा करेल तो करेल अशी वाट पाहू नका, हा करेल तो करेल अशी वाट पाहू नका, विचारांना लेखणीतून रुजवण्यास अजिबात मागे राहू नका। जाता जाता साऱ्यात जगणे पेरणारी, जाता जाता साऱ्यात जगणे पेरणारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी। होय घेऊन आलो आम्ही या काळजाच्या झोळीत, आईची थोरवी अन बापाची ललकारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी, शब्दांचे माळकरी। धन्यवाद।
0: उचलूनी विडा माणस घडवणारी, असे आम्ही शब्दांचे माळकरी। अतिशय आशयघन आणि सामाजिक बांधिलकीशी घट्ट नाळ जुळणारी ही शब्दरचना। हे एकदाच मला आठवल्या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील काही ओळी। आम्हा घरी घाना शब्दांचीचं रत्ने शब्दांचीच वस्त्र यत्न करू शब्दाची अमुच्या जीवीचे जीवन शब्द वाटे धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दाची गौरव पूजा करू। आपल्या इथे आलेले नाशिकचे कवी आहेत कपिल दिलीप रेगे। खरं तर औषध निर्माण शास्त्रात त्यांनी डिग्री घेतली व्यवसाय आता सुरू केलाय। त्यांचं कवी म्हणून मात्र वेळ मिळेल तसं आयुष्याचा हिशोब मांडत असतं शब्दा शब्दातून। तर ऐकूया हिशोब ही कपिल दिलीप रेगे यांची कविता।
3: नमस्कार, मी कवी कपिल दिलीप रेगे नाशिक। हिशोब द्यावा लागतो प्रत्येकाला घ्यावा लागतो प्रत्येकाचा मांडावा लागतो प्रत्येकाला सांगावा लागतो प्रत्येकाचा हिशोब हिशोब हिशोब द्यावा लागतो क्षणाक्षणांचा घ्यावा लागतो कणाकणांचा मांडावा लागतो मनामनाला सांगावा लागतो धनदौलतीचा हिशोब हिशोब हिशोब द्यावा लागतो पालन पोषणाचा घ्यावा लागतो कर्म कर्तव्याचा मांडावा लागतो जगण्यातला सांगावा लागतो मरण्याआधीच हिशोब हिशोब हिशोब नाही सुटका यातून कोणाला नाही सूट मिळते कोणाला नाही अट कुठली कोणाला प्रामाणिकपणे फक्त सांगा स्वतःला तुमचा आणि फक्त तुमचाच हिशोब हिशोब हिशोब सुटतील प्रश्न मिळतील उत्तरे सुखदुःखाची गोळा बेरीस मैत्री नाती मोजण्याचा एकच तराजू आणि तराजू तोलणारे आपलेच समसमान कसे दोन्ही पारडे हिशोब हिशोब हिशोब। धन्यवाद।
0: हिशोब हा द्यायला हवा तसाच घ्यायलाही हवा। कुणीतरी म्हणून गेलं नाही करता आला हिशोब वाऱ्याच्या झोकांचा घेता आला नाहीच अंदाज सागराच्या लाटांचा पण करता आला का हिशोब मैत्रीच्या त्या अबोध भावनांचा। वळूया पुढच्या कवितेकडे। आता आपल्यासमोर कविता सादर करणार आहेत अर्चना मानकर पिसे नागपूर विभागाच्या या वात्सल्य मराठीचे या साहित्य समूहाच्या संयोजिका आहेत। यांच्या कवितांमधून सृजनत्व झळकतं। 96-97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अर्चना पिसे यांनी कवितांचं सादरीकरण केलं। ऐकूया मराठी असे आमुची मायबोली हे त्यांच्या शब्दकाव्यातून।
4: नमस्कार रसिक मित्र मैत्रिणींनो, मी सुवर्चना मानकर पिसे नागपूरहून आपल्यासाठी कविता सादर करते आहे। कवितेचं शीर्षक आहे मराठी असे अमुची माय बोली। डोक्यावर तुळस अंतरंगात भगवा डोली डोक्यावर तुळस अंतरंगात भगवा डोली मराठी असे अमुची माय बोली। अमृतातही पैजा जिंके अशी गोड भाषा अमृतातही पैजा जिंके अशी गोड भाषा शिवरायांचा इतिहास गिरवून फुलवी नवी आशा सदोदीत राहतो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम गजर सदोदीत राहतो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम गजर कधीही कुणाची न लागो माझ्या माय माऊलीला नजर तिच्या संस्कृतीचा ठेवा तिची महती आम्ही जाणतो तिच्या संस्कृतीचा ठेवा तिची महती आम्ही जाणतो म्हणूनच मराठीला आम्ही केवळ आमची आई मानतो केवळ आमची आई मानतो। धन्यवाद।
0: माय मराठीचा अभिमान शब्दा शब्दातून प्रकट होते। मराठीची महती अगाध आहे। आता बघा ना मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ असतात। जसं की शब्द आहे वेळ पण याचे भिन्न अर्थ निघतात बरे का। वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ याला वेळ लागत नाही। आता बघितलं ना 5 भिन्न अर्थ निघालेत वेळेचे। तर वळूया पुढच्या कवितेकडे। यानंतर नागपूर येथील प्रकाश कांबळे यांची कविता आपण ऐकूया। वृत्तपत्र आणि मासिकात प्रकाश कांबळे यांच्या कविता कथा असतात। अनेक साहित्य संमेलनातून त्यांनी गझलांचं सादरीकरण केलंय। त्यांची स्वच्छ भारत ही कविता ऐकूया।
5: मी प्रकाश कांबळे नागपूर।
3: माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वच्छ भारत. तू तसाच उभा राहायचा, तू तसाच उभा राहायचा गोधडी वजा फाटक्या तुटक्या कपड्यात. तू तसाच उभा राहायचा गोधडी वजा फाटक्या तुटक्या कपड्यात, हातात झाडू अन मडक घेऊन, हातात झाडू अन मडक घेऊन पुस्तकाकडे पाठमोरा झालास, पुस्तकाकडे पाठमोरा झालास, पण चालतं बोलतं विद्यापीठच तू, पण चालतं बोलतं विद्यापीठच तू. तू पंढरीत असायचा, तू पंढरीत असायचा स्वच्छता दूत म्हणून. कचरा करणारे लाखो अन उचलणारा तू एकटाच, कचरा करणारे लाखो अन उचलणारा तू एकटाच. तू नाही फेकू दिलास कचरा चंद्रभागेच्या अंगावर, तू नाही फेकू दिलास कचरा चंद्रभागेच्या अंगावर. तुझं स्वच्छता अभियान अंतर्मनात फुललेलं होत, तुझं स्वच्छता अभियान अंतर्मनात फुललं होत. तू करायचा एकीकडे गावातली घाण स्वच्छ, तू करायचा एकीकडे गावातली घाण स्वच्छ अन दुसरीकडे मनातली. हल्ली हल्ली सुरू आहे आमचं, हल्ली सुरू आहे आमचं मन मैला और तनको धोये. बाबा स्वच्छ भारतासाठी पुन्हा तुझा गोपाला गोपालाचा जागर मनामनात अंकुरेल, तेव्हा दिसेल माझा स्वच्छ भारत, तेव्हा दिसेल माझा स्वच्छ भारत आंतरबाह्य अंतर्बाह्य.
0: गाडगे बाबा यांच्या स्वच्छतेच्या शिक्षणाच्या मूल्यांना स्मरून स्वच्छ भारत ही कविता समर्पित आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे समाज सुधारक गाडगे महाराज होते. खरे तर त्यांची कामं अनेक वर्षांच्या पुढच्या टप्प्यातील होती. ते म्हणतात, परोपकार करा तरच हा माणूस जन्मसार्थ आहे. कोणी स्वच्छतेसाठी लढा दिला तर कोणी मराठी भाषेसाठी लढा दिला. आता लढा मराठी अस्मितेसाठी. सादर करणार आहेत वात्सल्य सूत विशाल देवकर.
2: नमस्कार मराठी रसिकांनो, मी वात्सल्य सूत विशाल देवतळे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे लेखणीचा लढा. होऊया सारे सज्ज मायबोली हाकेसाठी, देऊ लेखणीचा लढा मराठी अस्मितेसाठी. खूप झाल्या हो कविता डोंगर दऱ्या पर्वताच्या, खूप झाल्या हो कविता डोंगर दऱ्या पर्वताच्या, ओघ शब्दातला खरा शिंपडू मातृभाषेसाठी, देऊ लेखणीचा

0: फक्त भूक. आपल्या समोर भूक ही कविता सादर करीत आहेत नरेंद्र माहूरकर.
1: नरेंद्र माहूरकर, भूक. माह्या अळानी पणाले शेना मातीचा चवास, माह्या हाती राहू द्या रे कष्ट भरलाच घास. माह्या हाती राहू द्या रे कष्ट भरलाच घास. घासा घासात घोळली माती घामे जली चव, घासा घासात घोळली माती घामे जली चव. चमचमीत शहराहून दूर राहो माह गाव, चमचमीत शहराहून दूर राहो माह गाव. माह्या गावात अंधार बारो मास पोसलेला, लोडशेडिंगच्या नावान उजेडच रुसलेला. लोडशेडिंगच्या नावान उजेडच रुसलेला. नका नकाच रे हासू ठिगळल्या वसतीले, आसवांच्या घोटा संग गिटक तो भाकरीले. आसवांच्या घोटा संग गिटक तो भाकरीले. भाकरीच्याच वासान जमा झाली रे गिधाड, भाकरीच्याच वासान जमा झाली रे गिधाड. घास तोंडचा हिरला भूक झाली रे मुर्दाड, भूक झाली रे मुर्दाड.
0: या भाकरीचा चंद शोधण्या जिंदगी उदार झाली, भागली भूक वेडे पण पापणी ही अश्रुत दडली असंच म्हणावं लागेल. जगण्याच्या या स्पर्धेत रेस सुरू असताना आपल्याला अनेक मुखवट्यांचं जग दिसतं ते नकली. ऐकूया ही मुखवट्यांची दुनिया कवी कपिल रेगे यांच्या शब्दातून.
2: नमस्कार, मी कवी कपिल दिलीप रेगे. मुखवटा लावून फिरतात कुणी सभ्यतेचा, कुणी सत्याचा, कुणी खोटारडेपणाचा, कुणी श्रीमंतीचा, कुणी गरिबीचा, कुणी प्रेमाचा आणि कुणी मायेचा मुखवटा लावून फिरतात. कुणी दाखवण्यासाठी, कुणी भागवण्यासाठी, कुणी धर्मासाठी, कुणी देवासाठी, कुणी सत्तेसाठी, कुणी पैशासाठी आणि कुणी फक्त फसवण्यासाठी मुखवटा लावून फिरतात. वेगवेगळे मुखवटे, वेगवेगळे चेहरे, वेगवेगळ्याच गप्पा इथे सगळेच बहिरे. माणुसकीचा ही खोटा मुखवटा आणि मुखवट्यांचा बाजार मांडून सगळेच इथे बसतात.
0: भरता मुखवट्यांचा हा बाजार खरे चेहरे कळेना, स्वार्थ साधता मनीचा घोळक्यात मी समजला ओळखू येईना. अनाथांची माई म्हणून प्रख्यात असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील ही प्रकाश कांबळे यांची कविता मनाचा ठाव घेणारी. ऐकूया तू रुजली खडकावरच.
3: मी प्रकाश कांबळे, नागपूर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तू रुजली खडकावरच. तू रुजली खडकावरच. पोटच्या पोरीला दुसऱ्याच्या स्वाधीन करून, पोटच्या पोरीला दुसऱ्याच्या स्वाधीन करून तू झालीस अनाथांची माई. तू झालीस अनाथांची माई. बालपण गेलं गुर वळता वळता चरत, बालपण गेलं गुर वळता वळता चरत. गुरासारखेच काबाड कष्ट तुझ्या वाट्याला, तूही नाही सुटलीस बालविवाहाच्या कुप्रथेतून. तूही नाही सुटलीस बालविवाहाच्या कुप्रथेतून. गर्भवती असताना काढावे लागले गोठ्यातही दिवस, गर्भवती असताना काढावे लागले गोठ्यातही दिवस. चारित्र्याचा संशयी भोरा फिरला तुझ्या भोवती, चारित्र्याचा संशयी भोरा फिरला तुझ्या भोवतीही. मग वाट फुटेल तिकडे चालत राहिलीस.

0: मग वाट फुटेल तिकडे, चालत राहिलीस रेल्वे स्टेशन स्मशान घाटातही काढावे लागले दिस. रेल्वे स्टेशन स्मशान घाटातही काढावे लागले दिस, उचलत गेलीस कचऱ्यातले एक एक अर्भक. उचलत गेलीस कचऱ्यातले एक एक अर्भक, रस्त्यावरची अनाथ पोरं वाढवलेस त्यांना, वाढवलेस त्यांना अनाथपणाची जाणीव होऊ न देताई. वाढवलेस त्यांना अनाथपणाची जाणीव होऊ न देता शिक्षण दिलंस, मोठं केलंस, जगण्याची प्रेरणा दिलीस. अन मिटवला त्यांच्या कपाळावरचा बेबारसचा शिक्का. अन मिटवला त्यांच्या कपाळावरचा बेवारसचा शिक्का एका चिंधीने. जीवनाचं तलम वस्त्रच विणलं एका चिंधीने, जीवनाचं तलम वस्त्रच विणलं. तू रुजली खडकावरच, तू रुजली खडकावरच वेदनांचा रस पीत पीत. चिवट केली मुळं त्यांच्या पोटात शिरून. तू पेरली उपेक्षितांच्या जीवनात रम्य सकाळ. जहाली समाज सेविका सिंधुताई सपकाळ, जहाली समाज सेविका सिंधुताई सपकाळ.
1: पेरली उपेक्षितांच्या जीवनात रम्य सकाळ म्हणत कवीवर यांनी माई सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची, जीवनाची जी व्याप्ती आपल्याला शब्दातून उलगडून दाखवली. खरंच माईंचं जीवन वेदनामय तरीही त्या जगल्या अनाथांची माऊली होण्यासाठी. जयांगी मोठेपण तया यातना कठीण, आणि म्हणूनच पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या कवितेकडे. हल्लीनं शिक्षण पद्धती बदलत चालली आणि त्यामुळे लहान यांच्या मनाचा कोंडमारा होतोय. मुलांना मराठी अस्मिता जपणारी शाळा हवी. ऐकूया अर्चना मानकर्पिसे यांची शाळा ही कविता.
2: नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सौ अर्चना मानकर्पिसे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे शाळा. शाळा शाळा म्हणता म्हणता चढला कंटाळाचा पारा. शाळा शाळा म्हणता म्हणता चढला कंटाळाचा पारा. नको इतिहास नको इंग्रजी पापट पसारा सारा. माय मराठीची स्वच्छंदी आम्हीच आहोत मुले. माय मराठीची स्वच्छंदी आम्हीच आहोत मुले. उधळू द्या आम्हालाही आमच्या विचारांची फुले. शाळा सुटल्यावर तुम्ही आम्हाला शिकवणीला पाठवता. शाळा सुटल्यावर तुम्ही आम्हाला शिकवणीला पाठवता का? बालपणाला तुमच्या तुम्ही एकदा तरी आठवता. सतत अभ्यास केवळ अभ्यास नको ना आता सजा. सतत अभ्यास केवळ अभ्यास नको ना आता सजा. आम्हालाही मैदानावर जाऊन जरा करू द्या मजा. आम्हालाही मैदानावर जाऊन जरा करू द्या मजा. आईची झाली मम्मी आणि बाबाचा झाला पप्पा. आईची झाली मम्मी आणि बाबाचा झाला पप्पा. मराठमोळ्या संस्कृतीच्या कोणीच करत नाही गप्पा. आई बाबा नको ना आता नको पुस्तकांची भरती. आई बाबा नको ना आता नको पुस्तकांची भरती. उगाच ओझ नको आता मज माझ्या खांद्यावरती. उगाच ओझ नको आता मज माझ्या खांद्यावरती. धन्यवाद.
1: ही कविता ऐकताच मनात आले गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे विचार, ज्यांनी निसर्गाच्या सानिध्यात शांती निकेतनची उभारणी केली. आणि फक्त मार्कांच्या सहाय्याने व्यक्तिमत्व घडतं असं नाही, तर शिकवणं म्हणजे मुलांच्या अंतरंगाला हलकेसे हेलकावे देणं आणि जीवन फुलवणं हा गाभा सांगितला. तर मंडळी, वेळ झाली निरोप घेण्याची. भेटूया असेच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार.

0: राम्रो मुंडे मी डॉक्टर राजेश नामदेव आहे म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू अनेरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की आपण परदेशात जावं, काहींचं स्वप्न असतं की आपण शिकायला जावं, काहींचं स्वप्न असतं की परदेशात काही दिवस फिरून यावं, पण असं खूप कमी लोक असतील की ज्यांना परदेशात जायची इच्छा नसेल. आता त्याच्यात भारतात एक क्रेज आली आहे की आपल्या मुलाला मुलीला परदेशात पाठवायचं. का पाठवायचं? पैसा आहे म्हणून पाठवायचं, ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून पाठवायचं, का स्टेटस म्हणून पाठवायचं? त्यावेळेस तुमची फायनान्शियल कंडिशन, स्टुडंट लोन इझिली अवेलेबल आहे म्हणून पाठवायचं. याबद्दल आपण आज बोलणार आहोत मधुरा पवार आणि हेमंत पवार यांच्याशी. मधुरा आताच अमेरिकेमधून MS करून आलेली आहे आणि तिचे वडील हेमंत पवार. आपण सुरुवात हेमंत तुझ्यापासून करूया. मला एक सांग, तुझं प्रामाणिक इच्छा काय होती की मुलीला तू, तिला एकुलती एक मुलगी तुझी, तू तिला पहिल्यांदा घराबाहेर पाठवलंस ते तिला इंदोरला शिकायला, त्यावेळेस ती तुझ्या घराबाहेर पहिल्यांदा पडली आणि तुम्ही एकुलती एक लाडकी पोर. त्याच्यानंतर ती तिथून शिकून आली 4 वर्षांनी आणि त्याच्यानंतर तू लगेच तिला वर्षभरात परदेशी पाठवलं. तुझा तिला परदेशी पाठवण्यामागचा उद्देश काय?
1: ऍक्च्युली मी नाही पाठवलं तिला, तिचे बहुतांश निर्णय तिनेच घेतले आहेत.
0: ओके.
1: फक्त तिच्या निर्णयाला मी सपोर्ट केला.
0: का केलास या निर्णयाला स्पेशली? तुला का तिचं म्हणणं पडलं की असू शकते तिची इच्छा आहे, कोणत्याही मुलाला मुलीला वाटतं की आपण परदेशात जाऊन यावं? रोमॅन्टिक आयडिया.
1: येस,
0: रोमॅन्टिकच आयडिया मला जास्त वाटते. पैसा भरपूर लागणार आहे, तर तिच्या होला हो ह्यावेळेस तू का म्हटलंस?
1: अच्छा, मलाही तसंच वाटत होतं की हा ट्रेंड आहे आजकाल. पण मग तिला जर जायचं असेल तर माझ्या दृष्टिकोनातनं महत्वाचे पॉईंट असे होते की ती तिकडे गेल्यानंतर तिला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा तिला काही ऑपॉर्च्युनिटीज हा नसून तिला तिकडे एक वेगळं व्हिजन मिळेल, हा एक माझा दृष्टिकोन होता.
0: आणि मग रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट हा विचार का नाही केलास तू? माझ्या मते ती 2 वर्ष होती ना, 2 वर्ष होती साधारण, 50-1 लाख सरळ इन्व्हेस्टमेंट असेल.
1: हो, टोटल इन्व्हेस्टमेंट 75 लाख आहे ऍक्च्युली.
0: हा, मग तू तो विचार का नाही केला हे 75 लाख आपण जो इन्व्हेस्ट करतोय फक्त एकुलती एक मुलगी म्हणून केला का?
1: नाही, एकुलती एक मुलगी असल्यामुळे बेनिफिट झाला की तिला मी पाठवू शकलो. कदाचित 2 असते तर मग मला विचार करावा लागला असता. पण माझं पहिल्यापासून मत असं आहे की शिक्षण घेताना तुम्ही त्याच्या ऑपॉर्च्युनिटीकडे जर बघितलं जातं आणि मिळते पण आजकाल, पण असं शिक्षण घ्यावं की ज्याच्यात तुम्हाला पॅशन आहे आणि तिला त्याच्यात पॅशन होतं.
0: ओके.
1: कारण आपलं पॅशनचं शिक्षण जर आपण घेतलं आणि बाहेर गेल्यानंतर तिला जर एक चांगलं व्हिजन मिळालं तर मग ती जास्त फ्रुटफुल गोष्ट वाटते माझ्या लाईफमध्ये.
0: हेमंत, खूप सुंदर बोललास, खूप छान बोललास. मंडळी, फक्त आपला मुलगा मुलगी म्हणते की मला परदेशात जायचं, आजकाल एक घरात 1 किंवा 2 मुलं आहेत त्यामुळे पॅरेंट्स विचार करतात ठीक आहे आणि एज्युकेशन लोन इझिली मिळतं त्यामुळे पाठवतात, पण पाठवण्यापूर्वी हा विचार नक्की करा तुमचा मुलगा मुलीला पाहिजे म्हणून पाठवताय की खरंच त्यामागे तुमचा दृष्टिकोन काय. कारण मुलांचा एक्सपिरियन्स आयुष्याचा आणि आई वडिलांचा एक्सपिरियन्स खूप फरक असतो. मधुरा, वेलकम बॅक.
2: हॅलो.
0: कधी आलीस तू इंडियात?
2: मी आताच रिसेंटली आले.
0: किती दिवस झाले?
2: 2-3 दिवस.
0: म्हणजे ताजी ताजी आली. किती वर्ष होती तू अमेरिकेत?
2: मी 2 वर्ष होते.
0: तुझं भारतातलं बेसिक एज्युकेशन काय?
2: मी माझं बॅचलर्स अवंतिका युनिव्हर्सिटी मध्ये केलं.
0: कुठे?
2: इन उज्जैन.
0: अच्छा.
2: आणि
0: मी
2: युजर एक्सपिरियन्स डिझाइन मध्ये माझं बॅचलर्स केलं.
0: ते काय?
2: ते म्हणजे बेसिकली ऍप्स आणि वेबसाईट डिझाईन करते इन डिजिटल फॉर्म व्हिज्युअली. सो
0: व्हिज्युअली म्हणजे
2: आय डिझाईन द ऍप, ज्याच्यात आय डिझाईन हाऊ जे ऍप यूज करता युजर्स ते इंटरॅक्ट कसं करतात त्या ऍपसोबत, ते कुठे टच करतील तर काय स्क्रीन ओपन होईल किंवा त्यांचं इंटरॅक्शन कसं असेल, पूर्ण जर्नी कशी असेल ऍपवर,
0: त्यांनी ओपन केल्यावर त्यांना काय दिसेल. दॅट यू मीन बाय व्हिज्युअल?
2: या.
0: ओके. हा कोणचा कोर्स होता? हा 12th नंतर केलास तू?
2: हो हो, ही माझी बॅचलर्सची डिग्री.
0: काय म्हटली डिग्रीचं?
2: युजर एक्सपिरियन्स डिझाईन.
0: आणि दिस इज इंजिनिअरिंग?
2: नो, दिस इज डिझायनिंग, प्युअरली डिझायनिंग.
0: अच्छा, डिझायनिंग मधली बॅचलर डिग्री केली.
2: येस.
0: आणि त्याला म्हणतात
2: युजर एक्सपिरियन्स डिझाईन.
0: ओके. आणि मग त्याच्यात अजून काय काय करता येतं त्या फील्डमध्ये?
2: बेसिकली त्याच्यात खूप सब्जेक्ट असतात. सो द बेस इज की यू बिकम अ डिझायनर, यू कॅन डिझाईन वेबसाईट, यू कॅन डिझाईन ऍप्स आणि अदर थिंग्स ॲज वेल. सो बेसिकली हे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये येतं, क्रिएटिव्ह प्लस आय टी फील्ड मध्ये हा सब्जेक्ट येतो.
0: तू का ऑप्ट केला?
2: सो मला नेहमीच क्रिएटिव्ह फील्ड
0: केलं
2: सायन्स.
0: ओके.
2: आणि मला नेहमी क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जायचं होतं. आय एम नॉट अ पर्सन हु वॉज मेंट फॉर टेक्स्ट बुक वर्क. ऑर मी बुक्स वगैरे म्हणणं किंवा असं अभ्यास थेअरी असं नाही करू शकत हे मी आधीच क्लिअर केलं होतं. सो मला
0: म्हणजे स्कुलिंग मध्ये तू यू वॉज इंटरेस्टेड इन ड्रॉइंग वगैरे काही?
2: हो हो, मी नेहमीच ड्रॉइंगचे क्लासेस ला जायचे आणि आय ऑल्सो गेव्ह माय एलिमेंटरी इंटरमिजिएट चे एक्झाम्स जे ड्रॉइंग साठी दिले जातात.
0: डिग्री झाली. कस काय होतं तू पहिल्यांदा घराच्या बाहेर इंदोरला गेलीस? हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स?
2: आय थिंक ते खूप एक्साइटिंग होतं कारण दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा मी घराच्या बाहेर गेले तर माझ्यासाठी सगळं नवीन होतं. बाहेर राहायचं, हॉस्टेलमध्ये राहायचं, नवीन फ्रेंड्स बनवायचे.
0: महाराष्ट्रीयन फूड नाही.
2: राईट, महाराष्ट्रीयन फूड नाही, हॉस्टेलचं फूड. सो प्रत्येक एक्सपिरियन्स फर्स्ट टाइमचा खूप वेगळा.
0: मुलगी आहेस?
2: नॉट रिअली.
0: अच्छा.
2: इंडिपेंडेंट आहे.
0: ओके.
2: ते सगळे एक्सपिरियन्सेस फर्स्ट टाइम होते त्यामुळे एक्साइटमेंट प्लस नर्वसनेस दोघं पण एकत्र होतं. बट मोस्टली एक्साइटमेंट होती.
0: भीती नव्हती?
2: नाही.
0: की जवळजवळ 400 किलोमीटर दूर जातोय काहीच वाटलं नव्हतं? तो विचार सुद्धा मनात नव्हता?
2: नाही नाही.
0: यू वॉज ऑलवेज रेडी?
2: या.
0: मग तिथं तू काहीतरी बिझनेस सुरू केलास ना?
2: हो. तर माझ्या बॅचलर्स मध्ये मी आणि माझे काही फ्रेंड्स फ्रॉम द सेम फील्ड आम्ही एक डिझाईन एजन्सी एकत्र स्टार्ट केली ज्याच्यात आम्ही वेगवेगळे क्लायंट प्रोजेक्ट करत होतो.
0: आयडिया कोणाची होती?
2: ही आयडिया ऍक्च्युली कोविडच्या टाइम मध्ये जेव्हा आम्ही परत घरी आलो बिकॉज कॉलेज तर जाऊ शकत नव्हतो आणि तिथे राहण्याची पण तेव्हा काही सोय नव्हती. मग घरी आल्यानंतर हे आम्ही थर्ड इयर जेव्हा आमचं सुरू झालं
0: तेव्हा इंटर्नशिप सुरू झाली होती तुमची?
2: हो हो, मी इंटर्नशिप पण केली हे करण्याच्या आधी.
0: ओके. सो तुला थोडा अनुभव होता मार्केटचा?
2: ओके. इंटर्नशिप केली त्यानंतर हे काम सुरू केलं माझ्या फ्रेंड्स सोबत. हळूहळू बिल्ड करायला स्टार्ट केलं आणि त्यातही वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आले, वेगवेगळे क्लायंट्स आले, वेगवेगळं काम आलं त्यामुळे बराच एक्सपिरियन्स पण वाढला. हेही समजलं की गोष्टींसोबत डील, क्लायंट्ससोबत बेसिकली डील कसं करायचं, डिझाईनचे वेगवेगळे डोमेनमध्ये डिझाईन करायला मिळालं.
0: मग हा बिझनेस सुरू केला तू सक्सेसफुल होता?
2: हो.
0: मग तरी तो सोडून परदेशात का गेलीस?
2: कारण
0: आणि त्याचं खरं कारण दे मला.
2: हो. कारण तिकडे जायचं हे आधीपासूनच माझ्या डोक्यात होतं.
0: का होतं?
2: सो का होतं? बिकॉज एक फॅसिनेशन होतं बाहेर जाण्याचं. एक ते
0: ग्लॅमर.
2: या. बऱ्याच ऐकलं होतं गोष्टी की वेगवेगळं कल्चर असतं, ते पण एक्सपिरियन्स करायचं होतं, बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. आणि गुड मास्टर्स डिग्री फ्रॉम अ गुड कॉलेज वॉज ऑल्सो द गोल.
0: त्याने काय फायदा होतो?
2: त्याने फायदा बराच होतो की यु नो ते जॉब मार्केटमध्ये इट लुक्स गुड, तुम्हाला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात आणि इट लुक्स गुड ऑन युअर रेझ्युमे ॲज वेल.
0: बट यू वॉज अर्निंग गुड, यू वॉज यू स्टार्टेड बिझनेस. मग येऊन पुन्हा नोकरी करण्यापेक्षा हाच बिझनेस कंटिन्यू केला असता तो फायदा नसता झाला?
2: झालं असतं. पण आय थॉट की मे बी दिस इज ऑल्सो एक चांगली स्टेप माझ्यासाठी माझ्या करिअरमध्ये पुढे. सो हो. सो मग मी हा डिसिजन घेतला की बाहेर जाईन, थोडं वेगळं वर्ल्ड पण एक्सपिरियन्स करेल, थोडं अजून नॉलेज पण मिळेल
0: आणि व्हिजन बदलेल. जसं हेमंत बोलला, हेमंत ती वाक्य मला खूप आवडलं तुझं व्हिजन. व्हिजन,
1: येस येस,
0: दॅट वॉज राईट. बरं, एज्युकेशन घेऊन आलीस, मग फॉरेनला जायचं ठरलं तुझं?
2: हो हो.
0: मग US ऑप्ट का केलंस?
2: US बिकॉज खूप मोठं IT हब सिन्स US, जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त, कॉलेज जास्त चांगले आहेत US मध्ये.
0: बट US इज कॉस्टली ना?
2: या, US इज कॉस्टली.
0: तो तो विचार नव्हता केला असतो?
2: नाही केला होता. ऑफकोर्स पेरेंट्सला कन्सल्ट केलं आणि मग सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून मगच तो डिसिजन घेतला पुढे.
0: कोणत्या कॉलेजमध्ये होतीस?
2: मी थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी.
0: कुठे?
2: फिलाडेल्फिया.
0: ओके. काय प्रिपरेशन केलीस? व्हिसा वगैरे, ऍप्लिकेशन वगैरे काय?
2: सो बेसिकली दोन एक्झाम्स द्यावे लागतात, त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं, क्लासेस लावून.
0: कसच्या एक्झाम्स?
2: एक इंग्लिशची एक्झाम असते, IELTS म्हणतात त्याला. ऑर लोक TOEFL साठी पण ऑप्ट करतात, डिपेंड ऑन व्हॉट इज प्रेफर्ड.
0: बरं, मग ती पास आउट झाली, मग कॉलेज शॉर्टलिस्ट कसं केलंस?
2: कॉलेज शॉर्टलिस्ट केलं ऑन द बेसिस ऑफ कंडिशन की मला काय अभ्यास करायचंय, मला काय सब्जेक्ट शिकायचे आणि
0: कशासाठी गेलीस तू? काय केलंस?
2: आय डिड मास्टर इन युजर एक्सपिरियन्स अँड इंटरॅक्शन डिझाईन.
0: ते काय?
2: ते पण हे सेमच फील्ड आहे, फक्त मोर फोकस्ड ऑन एक पर्टिक्युलर सब्जेक्ट जे इंटरॅक्शन डिझाईन आहे. बेसिकली मोस्टली UI आणि रिसर्च स्टफ. की कसं
0: कॉलेज फायनल झालं? निघालीस कसा मूड होता?
2: एकदम एक्साइटेड, नर्वस एक्साइटेड दोन्ही.
0: आणि मिसिंग पॅरेंट्स फॉर कपल ऑफ इयर्स?
2: हो हो ऑफकोर्स.
0: तेवढी प्रॅक्टिकल आहेस तू?
2: नाही, थोडं ते होतच, थोडं एक्साइटमेंट
0: आहेस
2: बरेच ऍट टाइम्स, नॉट ऑलवेज.
0: ओके, नॉट ऑलवेज.
2: आणि बऱ्याच गोष्टी होतात टू लुक फॉरवर्ड टू.
0: ओके,
2: त्यामुळे एक्साइटमेंट पण तितकीच होती.
0: मग तिथे लँड झाली.
2: हो.
0: हाऊ वॉज द फर्स्ट डे?
2: इट वॉज टायरिंग, कारण इट इज अ मोठी जर्नी आहे खूप, इंडिया टू युएस, त्यामुळे टायरिंग असतं, बट स्टील एक्साइटिंग असतं, कारण तुम्ही घरी दुसऱ्या एका नवीन घरी जात असतात, नवीन सिटीमध्ये जात असता. सो थोडंसं कन्फ्युजिंग पण असतं, कारण एअरपोर्ट टू घरी कसं पोहोचणार तुम्हाला फिगर आउट करायचं असतं. सो ते पण एक आहे.
0: मग ते कॉलेज तुम्हाला हेल्प नाही करत कोणी? कोणाशी तुम्ही बोलू शकता कसं काय पिकअप ड्रॉप वगैरे काही?
2: हो, बरेच कॉलेजेस हेल्प करतात.
0: तुझ्या कॉलेज
2: डिपेंड्स ऑन द सर्व्हिस. माझ्या कॉलेजने ही सर्व्हिस प्रोव्हाइड नाही केली, बट आय थिंक आम्ही बरेच लोक होतो एकत्र. सो आम्ही
0: अच्छा तुम्ही
2: हो मी माझ्या काही फ्रेंड्स सोबत गेले.
0: ओके, मग ते मग सोपं झालं.
2: हो हो.
0: ओके, आता तिथलं एज्युकेशन तुमच्या कॉलेजमध्ये फक्त अमेरिकनच होते का पूर्ण जगातले लोक होते?
2: होते, जगातले लोक पण असतात, अमेरिकन्स पण असतात, इंडियन्स पण असतात.
0: मग आता ओव्हरऑल तुझा 2 वर्षाचा तिथला एज्युकेशनचा एक्सपिरियन्स, भारतातलं एज्युकेशन आणि तिथलं एज्युकेशन मधला फरक, तिथली लाईफस्टाईल आणि इथली लाईफस्टाईल मधला फरक.
2: सो भारताच्या एज्युकेशन मध्ये असं झालं की मी 1.5 वर्ष फक्त कॉलेजमध्ये राहू शकले, बिकॉज कोविड आला आणि सगळ्यांना घरी यावं लागलं परत. सो माझे ते 2.5 इयर्स जे काही कॉलेजमध्ये बाकी होते ते मला तिकडे जाऊन नाही करता आले. सो हाफ द कॉलेज मी घरी बसून ऑनलाइन या पद्धतीने केलं. 1.5 वर्ष होते मी कॉलेजमध्ये, तेही खूप चांगला एक्सपिरियन्स होता, कारण जसं मी म्हटलं की ते माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स बाहेर राहण्याचा आणि गोष्टी एक्सपिरियन्स करण्याचा. सो ते वेगळं होतं. आणि युएसमध्ये टोटली वेगळं होतं, कारण ॲटलिस्ट इंडियामध्ये मी हॉस्टेलमध्ये राहत होते. सो फूड आणि मेसचं जेवण वगैरे सॉर्टेड होतं, बट जेव्हा मी युएसला गेले तेव्हा तिकडे मला सगळं स्वतःहून करावं लागलं. सो जेवण बनवायचं किंवा स्वतःची काळजी घ्यायची किंवा कॉलेज आणि खायचं झोपायचा हा सगळा टाइम मेंटेन करायचा. सो नवीन फ्रेंड्स बनवायचं. सो
0: इंडियन्स बरोबर होते, मग तुला काही फरक जाणवला का? इंडिपेंडेंट गेले असते तर लाईफ वेगळं असतं.
2: तसं बघायला गेलं तर इंडिपेंडेंटच गेले, बिकॉज हे सगळे फ्रेंड्स पण अननोन होते. ते
0: पण तरी तरी एक बॉन्डिंग असतं ना.
2: हो हो हो. तरी
0: नाहीतर ते ऍब्सोल्युटली वेगळा एक्सपिरियन्स असतो. मला एक सांग, तिथं एमएस करणं काय फरक वाटला? जर इथं तू मास्टर्स केलं असं तिथल्या मास्टर्स मध्ये काय फरक वाटला अदर दॅन एक मोठी युनिव्हर्सिटी वगैरे? क्वालिटी ऑफ एज्युकेशन मध्ये काय फरक होता? स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये काय फरक होता?
2: बराच डिफरन्स असतो. आता इंडियामध्ये मी क्लासेस जसं रोज अटेंड करायचे तसं तिकडे नव्हतं. तिकडे मी वीकमधनं 3 क्लासेस अटेंड करायचे, 3 hours.
0: शिकवण्याची पद्धत आपल्यासारखीच.
2: क्लासला जायचं, प्रोफेसर्स येणार, ते शिकवतात, थोडं थिअरी शिकवतात,
0: त्यांची लँग्वेज
2: प्रॅक्टिकल,
0: ऍक्सेंट
2: सुरुवातीला कॅच करायला थोडा सुरुवातीला प्रॉब्लेम होतो, कधी कधी कम्युनिकेशन गॅप पण होतो त्याच्यामुळे तुमच्यामध्ये आणि प्रोफेसरमध्ये. बट आय थिंक थोडा टाइम दिल्यानंतर ते होतं बरोबर सेट, बिकॉज प्रत्येक गोष्टीला थोडा टाइम द्यावा लागतो. हो, तर तो इशू.
0: आणि तू गेल्याबरोबर कॉलेज इमिजिएट सुरू झालं होतं का?
2: नाही, त्याच्या आधी आमचं ओरिएंटेशन होतं. त्यांनी आम्हाला गोष्टी समजवल्या, कॉलेजचं टूअर दिलं, सिटीचं टूअर दिलं आणि थोडासा टाइम दिला एकमेकांशी ओळख करायला किंवा कॉलेज फिरायला बघायला की काय कॉलेजमध्ये काय नाही. सो त्यानंतर 1-4 दिवसात कॉलेज स्टार्ट.
0: ओके, आणि एज्युकेशनच्या क्वालिटीमध्ये सांग फरक, स्टँडर्ड मध्ये फरक सांग, एवढा ह्यूज डिफरन्स आहे का?
2: खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन वाटलं मला.
0: आपल्या इथे मास्टर्स मध्ये प्रॅक्टिकल नसतं?
2: नाही असतं. डिझाईन ऍज अ फील्डच खूप प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे. इट ते तुम्ही बुक्स मधनं नाही शिकू शकत. सो ते तुम्हाला प्रॅक्टिस करूनच शिकावं लागतं. सो ते एक आहे. बट ऍज आय सेड की इंडियामध्ये मला बॅचलर्स करायला जास्त कॉलेजमध्ये जायला टाइम नाही मिळाला, कारण कोविडमुळे घरी होते. सो इंडियामध्ये पण सेमच रुटीन फॉलो होत होतं की सकाळी उठायचं, क्लासला जायचं, प्रॅक्टिकल जे काय प्रोफेसर शिकवणार ते करायचं, असाइनमेंट करायचे. युएसमध्ये थोडं अजून प्रॅक्टिकल अशामुळे वाटलं की कधी कधी ते असाइनमेंट करायला आम्हाला बाहेर घेऊन जाणार किंवा ते सांगणार की यु नो प्रोसेस एक्सप्लेन करणार की ते कसं वर्क करतं काय करतं. सो छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज विथ क्लासेस होत होते. सो
0: असं खूप इंडियन एज्युकेशन आणि तिथल्या एज्युकेशन मध्ये असं खूप वास्ट फरक नाहीये ना,
2: मला इतका नाही वाटला.
0: क्या बात है, यू आर प्लेइंग ऑनेस्टली, सॅल्यूट टू दॅट. बरं, तू एज्युकेशन करताना काही पार्ट टाइम वर्क वगैरे करायची का? कारण इथून पाठवताना जे कॉलेजेस वगैरे म्हणतात की तुम्ही बरंच तुमचे एक्सपेन्सेस पार्ट टाइम काम करून कमवू शकतात, तुम्हाला घरून पैसे मागवायची गरज नाही, तर खरी परिस्थिती काय तिथं, कशी करतात स्टुडंट?
2: तर बरेच
0: लिगली व्हॉट इज अलाउड?
2: या, सो लिगली व्हॉट इज अलाउड इज की तुम्ही तुमच्या कॅम्पसमध्ये काम करू शकतात,
0: कॉलेजच्या
2: कॅम्पस जॉब, येस दॅट इज अलाउड.
0: एवढ्या स्टुडंटला एवढं काम असतं?
2: तेच, आता तिकडे पण खूप कॉम्पिटिशन आहे, टफ आहे. सो इट ऑल डिपेंड्स ऑन कसं तुम्ही ते मॅनेज करता किंवा टॅकल करता, किंवा कॉलेजमध्ये पण किती अपॉर्च्युनिटीज आहेत स्टुडंट्ससाठी कम्पेअर्ड टू द रेशो ऑफ स्टुडंट्स आणि नंबर ऑफ जॉब ओपनिंग्स कॉलेजमध्ये, त्याच्यावर पण बऱ्यापैकी डिपेंड करतं. किंवा तुमचं कॅम्पस किती मोठं आहे, रिक्वायरमेंट किती आहे त्या कॅम्पसमध्ये, त्याच्यावरती पण डिपेंड करतं.
0: एज्युकेशन झालं तुझं पूर्ण, तुझा इच्छा काय होती, अमेरिकेत जॉब करावा? अमेरिकेमध्ये आता तिथं बाहेर आता एज्युकेशन केलं तर बाहेर बाहेरच्या कुठल्याही देशात भारत सोडून जॉब करावा अशी तुझी इच्छा होती, प्रत्येकाची असते.
2: हो हो.
0: मग तरी तू भारतात आलीस?
2: हो, कारण भारतात मी दोन्हीकडे जॉब ऍप्लिकेशन करत होते आणि जिकडे चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल माझं ते एक प्रायमरी गोल होतं, भारतात मिळाली तर मग मी
0: पहिली अपॉर्च्युनिटी भारतात. बरं, आता तुझ्याबरोबरचे काही स्टुडंट अजूनही तिथं स्ट्रगल करत असतील, मग त्यांचा स्ट्रगल कसा असेल?
2: आहे, थोडा टफ असतं.
0: काय असतं एक्झॅक्टली?
2: कारण बऱ्याच गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही जेव्हा काम करतात तेव्हा समोरचा लाईक द कंपनी ते स्पॉन्सरशिप देऊ शकतात की नाही ते एक असतं. तुमच्याकडे एक टाइम पिरियड असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉब शोधायचा असतो, जो 60-90 डेजचा असतो, 60-90 डेज, ते तेवढ्या ह्याच्यात शोधायचं टफ असतं.
0: नाही मिळालं तर?
2: तर मग यू कॅन स्टार्ट विथ व्हॉलंटियर वर्क.
0: व्हॉट इज व्हॉलंटियर वर्क?
2: व्हॉलंटियर करायचं, काम करायला एनजीओ. हो,
0: आणि मग तुमचा दिवसाचा खर्च, महिन्याचा खर्च, भाडं बिडं, खाणं पिणं,
2: मग ते
0: घरून
2: मागवायचं. हो,
0: करतात असं?
2: हो, करतात.
0: मग असं किती दिवस जातात जॉब मिळेपर्यंत? सद्यस्थिती काय, आजच्या तारखेला अमेरिकेत कोणी एमएस करायला गेला तर त्याने किती पेशन्स ठेवला पाहिजे की आपल्याला इतके दिवस तरी लागतील बाबा जॉब मिळायला? एखाद्याला इमिजिएटली मिळू शकतो पण मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ पीपल त्यांना किती वेळ लागतो?
2: बरेच फॅक्टर्स याच्यात की कोणाला किती टाइम लागू शकतो, बट तुम्ही हार्डवर्क करत राहिला, राईट वे जर ऍप्लिकेशन्स केले किंवा अजून हार्डवर्क करत राहिला तर वन डे यू गेट द सक्सेस.
0: बट दॅट डे कम्स आफ्टर हाऊ मेनी इयर्स ऑर मंथ्स ऑर डेज?
2: व्हेरी मच डिपेंड्स ऑन काय कंडिशन आहे सध्या मार्केटची.
0: सध्या काय कंडिशन?
2: सध्या एटलीस्ट 60-90 डेज टाइम पिरियड लागतो,
0: 3-1 महिना.
2: हो,
1: तुम्ही जो प्रश्न विचारला की साधारणतः किती वेळ लागतो, तर साधारणतः 6-8 महिने मिनिमम लागतो असं म्हणजे निदर्शनास आलं. काही काहींना 1 वर्ष पण लागलेलं आहे. तर हा काळ मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतो. आपल्या पॅरेंट्सना वाटतं की तुम्ही जे म्हटलं की आरओआयसाठी पण प्रयत्न करतात, नॅचरली इतका खर्च केलेला असतो, पण मुलांसाठी तो काळ खूप डिफिकल्ट असतो. कारण युएसमध्ये तुम्ही ज्या फील्डमध्ये एज्युकेशन घेतलं आहे त्या फील्डमधलीच नोकरी तुम्हाला करता येते, त्याच्यामुळेच तुम्हाला दुसरा कोणता जॉब नसतो. दिवसभर तुम्ही फक्त ऍप्लिकेशन करतात आणि बऱ्याच वेळा डिप्रेशन पण येण्याची शक्यता असते की 3 महिने झाले, 4 महिने झाले, पेशन्स सुटतात कधी कधी. एकाने तर आम्हाला सांगितलं की मी जवळजवळ 9-10 महिने केलं, आता पेशन्स सुटतील मला, त्याच्या मला 5-7 दिवसानंतर जॉब लागला. तर तसा खूप कठीण विषय असतो हा.
0: खूप सुंदर बोलला हेमंत तू, म्हणजे ग्रास इज नॉट ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साइड. मधुरा, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू जॉब.
2: थँक्यू.
0: आणि हेमंत, तू जितकं प्रांजळपणे खरं बोललास ना, थँक्यू फॉर दॅट. म्हणजे पॅरेंटने मुलाला एज्युकेशन करता जेव्हा बाहेर पाठवतात तेव्हाच त्यांनी ह्या स्वप्नात राहू नये की त्याला जॉब मिळेलच.
1: हो,
0: आणि तू जो तुम्ही दोघांनी जो एक प्लॅन केला की जिथं पहिले जॉब मिळेल तिथं तो ग्रॅप करायचा.
1: येस,
0: नाही तर काय जाणो, तुला एखाद्या वेळेस लगेच जॉबही मिळाला असता किंवा वर्षभर मिळालाही नसता. आणि तू जो म्हटला तो पोरांना जो डिप्रेशन येत असेल तो खतरनाक आहे.
1: येस येस येस.
0: मंडळी, लाईफ एक्सप्लोअर करायला पाहिजे, परदेशात जायलाच पाहिजे, त्यावेळेस सगळा विचार करा. फायनान्शियल कंडिशन सगळ्यात महत्वाची, बरोबर आहे? म्हणत
1: येस.
0: त्याच्यानंतर आपल्याला जॉब मिळेलच ह्या गॅरंटीने किंवा ह्या स्वप्न घेऊन जाऊ नका. आणि मधुराने जे केलं की जिथे मला पहिला जॉब मिळेल ती ऑपॉर्च्युनिटी मी घेईल, तिने त्यावेळेस इगो निर्माण नाही केला की नाही नाही मी कशाला भारतात परत जाऊ, मी एवढं इथं आलेली आहे. हा विचार करा. आणि उगाच शेजारच्याने परदेशात पाठवलं म्हणून मी पण माझ्या मुलाला मुलीला परदेशात पाठवेल असं करू नका. प्रॅक्टिकल व्हा आणि हा निर्णय घ्या. मधुरा कॉंग्रॅच्युलेशन्स, हेमंत तुला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स.
1: धन्यवाद.
0: राम मंडळी, भेटूया.

हमराज कार्यक्रमात श्रोत्यांचं स्वागत. छोटी मैफिल सुरू करीत आहोत. संगीतकार शंकर जयकिशन त्यांच्या गाण्यांच्या इंट्रोडक्शन म्युझिकसाठी आजही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अशा संगीताच्या चवींचा आता आपण आस्वाद घेणार आहोत. या दीर्घ रेकॉर्डिंगचा आज पहिला भाग सादर आहे. ऐकूया शंकर जयकिशन अनफॉरगेटेबल प्रील्यूड्स पार्ट 1.

झिंझोटी रागातलं प्रसिद्ध रामगीत डी व्ही पलुस्कर गाणार आहेत. संगीत पण त्यांचंच आहे. मोहक शब्द संत तुलसीदास यांचे आहेत. इतक्या वर्षांपासून हे गाणं अजूनसुद्धा नवनवीन गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित होत आहे. गाण्याचे शब्द आहेत, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया.

या 1950 सालातल्या सिनेमाचं गीतकार रमेश पांडे आणि संगीतकार श्रीनाथ त्रिपाठी यांनी निर्मिलेलं गाणं मोहम्मद रफी गात आहेत. अशा प्रकारची गीतं सर्वात जास्त संख्येने त्यांच्या आवाजात तयार झाली. गाण्याचे शब्द आहेत, कर्तब है बलवान, जगत में कर्तब है बलवान.

1938 स्ट्रीट सिंगर चित्रपटातल्या कुंदनलाल सैगल यांच्या विरह गीताचं विडंबन

संगीताने तयार झाली. 1961 सालातल्या जंगली चित्रपटातले शैलेंद्र यांचे शब्द आनंद बक्षी यांनी बदलले आहेत. मूळ शीर्षक गीत संगीतकार शंकर जयकिशन यांनी तालबद्ध केलं होतं. पडद्यावर अनुपम खेर यांनी हसवण्याचं कठीण काम केलं आहे. गाण्याचे शब्द आहेत, चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे. आजचा अनेक रंगी कार्यक्रम इथे संपत आहे. नमस्कार.

ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ ಎಕ್ಕೊಂಡವುದಂಶ ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾ ಹಾರ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ ಧ್ವನಿ ಎಕ್ಕೊಂಡವುದಂಶ ಸಹ ಎಫ್ಎಂ. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन रेडिओ मंगलध्वनी.

ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.